नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948 अर्थात 12 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजतात. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांना श्रोते हो आपण ऐकत होतात गदिमाड रुकरांचे गाणं होतं. श्रोते हो, अशी दुर्मिळ आणि अभिजात संगीत ऐकण्यासाठी, अशी दुर्मिळ गाणी ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले राहा. यासाठी डाउनलोड करा न्यूज ऑन एअर हा मोबाईल ॲप आणि असं अभिजात संगीत फक्त आणि फक्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, अर्थात 537.6 मीटर्स, अर्थात 558 किलोहर्ट्सवर हा आमचा USP आहे.

वाणी जयराम यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रुतेहो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.

0: ऐकूया आनंदी
1: आजच्या कार्यक्रमात मी आपल्यासोबत सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? उठलात ना? हो श्रोते हो, सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिना म्हणजे लग्न सराई देखील असते आणि लग्न म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या, त्यात साडी हा आमच्या बायकांच्या जिव्हाळ्याचा आपुलकीचा खूप खूप खूप जिव्हाळ्याचा असा विषय हो की नाही. खरं तर बायकांना साडी नेसणं आवडो न आवडो, एखादी जपून ठेवलेली साडी प्रत्येकीच्या कपाटात असते हो की नाही. बायका ती साडी वारंवार नेसणं टाळतात, आवडती म्हणून नव्हे तर त्या साडीतला स्पर्श उडून जाऊ नये एवढ्याचसाठी. त्या जपतात तिच्या घडीतली ती ऊब. म्हणजे खरं तर दिसायला एकदम साधीशीच असते कधी कधी ती साडी, मग त्यांची ती आवडती साडी, पण त्या साधेपणातलं कौतुक अगदी ओसंडून वाहत असतं प्रत्येक बाईच्या डोळ्यांमध्ये. बघा तुम्ही त्या साडीवर एक नजर अशी टाकली की तिचं जे कौतुक असतं ते सगळं तिच्या डोळ्यात दिसतं. बाई स्पर्शाबद्दल बोलत नाही चार चौघात, ती जपते तिचं अस्सल प्रेम एकांतात. तशीच असते बाईची आवडती एखादी घडी. खूप दिवसापासून न धुतलेली एखादी साडी म्हणजे नमुना असते तिच्या गुंतलेल्या आठवणींचा. तो रंग तिच्या मनाचा असतो, त्याच्यात चेहरा असतो कुणाचा तरी. आणि आम्हा बायकांच्या कपाटात अशा गोधडीलाही न जुमानणाऱ्या कित्येक साड्या उब देत पहुडलेल्या असतात. आईपणाचा स्पर्श देणाऱ्या, बापाने भर मांडवात पांघरलेल्या, प्रेमाच्या माणसाचा सुगंध देणाऱ्या सगळ्याच साड्या अशा ज्या असतात, त्या सगळ्या सगळ्या सगळ्या साड्या सांभाळून ठेवतात बायका. प्रेम म्हणजे रंगसंगती, कापडाचा पोत किंवा किंमत, ह्या सगळ्यांना झुगारून ह्या सगळ्यांच्या पुढे ह्या सगळ्यांच्या पलीकडे आयुष्याला लपेटून घेणारं काहीतरी असतं जपून ठेवलेल्या साडीमध्ये. मग एखादीसाठी ती प्रेम असू शकतं, जखमावर फुंकर घालणाऱ्या हळदीसारखं अगदी पिवळं धम्म ते प्रेम असू शकतं, कुणाचं हिरवं चर्द असू शकतं. खरं तर रंग महत्वाचा नाही, पण हे सुगंधाचं संचित असतं सगळं. या साडीच्या घडीत गुंतून ठेवतं दर क्षणी, आणि हे गुंतणं हे वेळेनुसार काळानुसार आपोआप वाढत वाढत वाढतच जातं. आणि ही जपून ठेवलेली घडी, साडीची घडी, यातला आनंद हा जगण्यासाठी प्रत्येक बाईला उभारी देणारी असतो. बघा पटतंय ना?

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. 6:35 झालेली आहेत. आता आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात घोसाळी पिकाची लागवड याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. यामध्ये हातापायाला मुंग्या येणं कारणं आणि उपाय या माहितीचा भाग आज चौथा. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर उत्कर्ष शहा. सकाळी 6:50 नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम परिसर. विषय आहे वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण या माहितीचा भाग चौथा. यात सहभागी होते डॉक्टर गजानन खडसे. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये चित्रपट सरहद्दीच्या आल्याड पल्याड या मालेत चौरंगी लेन या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9:00 नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आज भाग दुसरा. सकाळी 9:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका स्मिता जोगळेकर. श्रोतेहो आज 12 मे जागतिक परिचारिका दिन. या निमित्ताने आमच्या आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात रुग्णसेवेचे अनुभव या कार्यक्रमात अधिपरिचारिका उमा कानिटकर यांची मुलाखत. दुपारी 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 अमृत कलशमध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझे शिवार कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं. रात्री 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:30 नभोनाट्य कळत न कळत लेखक सुरेश खरे. आमच्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 10:30 पंडित उल्हास बापट यांचं सतुर्वादन राग चारुकेशी. दुपारी 2:30 कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग मुलतानी. संध्याकाळी 5:02 पंडित राजेंद्र भावे यांचं सतारवादन राग पटदीप. आणि रात्री 10:00 मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोग आपल्याला ऐकता येईल. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रूज इथं 36° सेल्सिअस नोंदलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 27, सांताक्रूज इथं 28° सेल्सिअस. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 82%, सांताक्रूज इथं 85% नोंदली गेली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 26° सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. ठाणे रायगड पालघर इथे आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. आणि काही भागांमध्ये मुख्यत्वे करून पालघर आणि रायगड या भागांमध्ये वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकता आहात. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. घोसाळी ही सर्वांची आवडीची भाजी आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये याला जास्त मागणी आहे. घोसाळीचे दोडक्याप्रमाणे फुले पाने याबाबतीत साम्य आहे. घोसाळीची फुलं एकलिंगी असतात. नर फुल झुपक्याने आणि मादी फुलं एक एक वेलाच्या बेचक्यात असतात. घोसाळीची फुले दुपारी उमलतात, त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता कमी असते. घोसाळी फलधारणेसाठी कृत्रिमरित्या संकर करणे फायदेशीर होते. घोसाळी फळावर स्पष्ट अशा शिरा किंवा धारा नसतात. महाराष्ट्रात बहुतेक जण करतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात घोसाळीला बिनधारीचा दोडका असे म्हणतात आणि दोडक्याला धारी दोडका म्हणतात. घोसाळी पित्तनाशक आणि वायुनाशक आहे. घोसाळी कफकारक, थंड, वातूळ, अग्निदीपक आणि कफकारक आहे. रेताळ हलकी जमिनीपासून भारी जमिनीत घोसाळी लागवड करण्यास सर्व जमिनी उपयोगी आहेत. भरपूर सेंद्रिय खत या पिकासाठी योग्य ठरतं. उष्ण

0: आणि दमट हवामान योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असेल तर फुलांची संख्या वाढते. तापमान 18 ते 34 अंश सेंटीग्रेड चालते. खरीपात जून जुलैमध्ये या पिकाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात आणि जानेवारीमध्ये लागवड केली जाते. जमिनीची नांगरट आडवी उभी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. जमीन बारीक आणि भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखताची मिसळण करावी. नत्र 50 किलो, स्पुरद 50 किलो, पालाश 50 किलोचा वापर करावा. एकंदरीत समतोल खत व्यवस्थापन करावे. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. सऱ्या करून बिया टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटर पर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 1.5 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत असावे. बी टोकण केल्यावर लगेच पाणी देऊ नये. पाण्याने बी कुजण्याची शक्यता असते. घोसाळी BNAA 200 PPM द्रावणात 24 तास भिजत ठेवाव्यात आणि नंतर पेरणी करावी. हेक्टरी 2 ते 2.5 किलो बी पुरेशी होते. रोपाचे उगवण झाल्यानंतर सतत खुरपणी करून तण काढून रान स्वच्छ करावे. जमिनीला भेगा पडता कामा नये. घोसाळीसाठी मांडव घालणे आणि द्राक्षासारख्या तारांचा आधार देऊन वेलाची वाढ करता येते. या वेल मांडवावर वेल गेल्यावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने फुलांची संख्याही वाढत जाते. मांडवासाठी बांबू वापरावा. 40 ते 60 दिवसांनी फुले येतात. फुले उमलल्यानंतर 15 ते 20 दिवसात काढण्यायोग्य कोवळी फळे तयार होतात. दर 5 दिवसांनी तोडा होतो. एकंदरीत 6 ते 7 वेळा मोडणी करता येते. हेक्टरी 40 टनांपर्यंत उत्पादन घेता येते. मुंबईसारख्या शहरात घोसाळीला चांगला भाव मिळतो. घोसाळीची फळधारणा होण्यासाठी संजीवकांचाही वापर करावा. त्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढवता येते. घोसाळीला पाणी लागवडीनंतर 1 आठवड्याने द्यावे. खरीपात गरज लागल्यास पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुले आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणे आवश्यक आहे. साधारणपणे लागवडीनंतर 80 दिवसांनी फळे काढणी सुरू होते. घोसाळीची कोवळी फळेच काढावीत. खरीप हंगामात सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत काढणी होते आणि उन्हाळी हंगामात मे ते ऑगस्टपर्यंत काढणी सुरू असते. घोसाळीच्या फारशा सुधारित जाती नाहीत. तरीसुद्धा आज काही सुधारित वाण बाजारात आले आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे विकसित केलेली पुसा चिकनी ही जात स्थानिक जातीपेक्षा लवकर काढणीसाठी येते. गडद हिरव्या रंगाची फळे असतात. एका वेलीला 15 ते 16 फळे लागतात. घोसाळी टिकाऊ असल्याने दूरपर्यंत पाठवता येतात. बाजारात यांचा भावही मिळतो. म्हणून शेतकरी बंधूंनी घोसाळी लागवड करून अर्थार्जनाचा फायदा मिळवावा.
1: घोसाळी पिकाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्यांनी मग हळूहळू

0: तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
1: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
0: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिमटम्स असतात, जसं स्लरिंग होणं, म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं. तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
0: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिन्याच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 मंथ्स नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर द एंटायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 ते 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे. HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे, अनकंट्रोल्ड ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: sorry, sir.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
2: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण

0: व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने ज्याला आपण सबसिडी म्हणतो त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
1: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
0: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो. तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
0: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीट, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: रसिक हो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातंच उरलेलं नाही. कॅमेरामनने केलेल्या छाया प्रकाशाच्या योजनेतून रंगसंयोजनातून देखील तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत, नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो अल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोनो, ही तेवढी साथीदार मंडळी आहेत. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची. शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्यकाळ दिसतो. भाचरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधूवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची, आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधूवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं, उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणीत जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते, पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभी राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथसंगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान, आपल्या एकाकीपणाची टिंगलटवाळी होती हे विदारक सत्य काचेपलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात. प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही. त्या नाट्याचा पूत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत.

0: 7.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

राज्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालं आहे. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोंदकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकास

विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी ट्यून केलेली आहे 526.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आज 12 मे जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिवस म्हणून निवडण्यात आला. हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांचा जन्मदिवस आहे. श्रोत्या, नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नसून ती मानवी सेवेची आणि करुणेची एक अनमोल कला आहे. नर्स म्हणजे परिचारिका, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे जे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस रुग्णांची काळजी घेत असतात. अनेक परिचारिकांना, नर्सेसना, रुग्णांना बरं होताना पाहण्यात आणि त्यांना मदत करण्यात खरा आनंद मिळतो. रुग्णांच्या शारीरिक जखमांवर मलमपट्टी करण्यासोबतच त्यांच्या भावनिक वेदना समजून घेऊन त्यांना आईसारखी माया देण्यामध्येच परिचारिकांचं मोठंपण आहे. आणि म्हणूनच हा दिवस कृतज्ञता म्हणून आपण साजरा करतो.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन असतात का, काही व्याख्या असतात का?
1: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
0: आणि जर ह्यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
1: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप तुम्ही कधी सुरू करू, किमान मर्यादा
0: पण कमाल मर्यादा
1: अशी काही फिक्स नाही.
0: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
1: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ऍक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समितीचा असतो. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे, त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्या

0: साठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत. आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लीड आहे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लीड स्टार्टअप्स आहेत. आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक स्कीम करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम केल्यामुळे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्की खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे. आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागतील, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचं उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आता 2024 ते 2029 मध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे, आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येते. इथे सगळं

0: मर्सिडीज आहे, टीव्हीएस आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होत, काही वर्षात होत आहे. ती अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्याशी गप्पा मारणारच आहे, पण विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडवरच्या ब्रांचमध्ये अनेक जणांना मी भेटतेय, त्यांचे अनुभव ऐकतेय. बघूया आज कोण आहे आपल्यासोबत. नमस्कार, तुझं नाव सांग.
3: नमस्कार, माझं नाव आभा आहे.
2: आता तू विक्रम्स फिटनेसमध्ये का आलीस, कारण तुझ्याकडे बघून मला हे जाणवतं की तू ऑलरेडी फिट आहेस, तर तुझं काय कारण होतं इथे येण्यामागचं, तू काय करतेस या सगळ्याबद्दल.
3: मी बाय प्रोफेशन सीए आहे.
2: बरं.
3: आणि मला जनरल फिटनेस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये इंटरेस्ट होता.
2: अच्छा.
3: आणि माझ्या घरी विक्रम फिटनेसची पॅम्पलेट आली.
2: बर.
3: तर म्हणून मी एकदा आले आणि मग येऊन मला कळलं की इथे दोन्ही डाएट आणि एक्सरसाइज मध्ये हेल्प होते.
2: ओके.
3: तर म्हणून मी जॉईन केलं.
2: अच्छा. आता तू सीए आहेस, सो बैठक काम असेल तुझं, सो यामध्ये तुला काय कसा फरक जाणवला इथे येण्याआधी आणि आता आल्यानंतर?
3: इथे येऊन असं वाटतं की माझे एनर्जी लेवल्स खूप इम्प्रूव्ह झालेत.
2: ओके.
3: रोज सकाळी ऍक्टिव्हिटी होते आणि ओव्हरऑल फिटनेस आणि एनर्जी मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली.
2: आणि विक्रम सरांच्या डाएट बद्दल काय सांगशील?
3: डाएट नेहमीचं घरचं जेवण आहे, म्हणून ते घरी फॉलो करायला खूप इझी आहे.
2: सो या फिटनेस लेव्हल मध्ये तुला कसा फरक जाणवला? आता किती दिवस तू येतेस इथे?
3: माझे 3 महिने झाले.
2: बरं.
3: आणि त्याच्यात 2 महिने मी पर्सनल ट्रेनर बरोबर वर्कआउट केला.
2: अच्छा.
3: तर त्याच्यामुळे असं वाटतंय की माझ्या स्ट्रेंथ लेवल्स इम्प्रूव्ह झालेत.
2: सो त्याचा फरक आपल्याला दिवसभराच्या रुटीन मध्ये पण चांगलाच जाणवत असेल.
3: हो, त्याच्यामुळे असं जास्ती ऍक्टिव्ह वाटतं.
2: ओके ओके.
3: आणि एनर्जेटिक.
2: म्हणजे वेट लॉस नाही तर फिटनेस साठी तू इथे आलीस आणि जे तुला अचीव्ह झालेलं आहे इथे येऊन.
3: हो, म्हणजे मला फिटनेस मध्ये जास्ती इंटरेस्ट होता तर ते माझं अचीव्ह होत आहे.
2: ओके, थँक्यू. आभाच्या केस बद्दल आपण विक्रम कडून जाणून घेऊया. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 So, विक्रम, जसं आपण सांगतो केवळ वजन कमी करणं एवढा एकच उद्देश असतो असं नाही. बऱ्याच जणांचे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात जे रिझॉल्व्ह करायचे असतात. जसं आता ही आभाची केस आहे, 28, म्हणजे अगदी युथ आजचे जे आहेत सगळे त्यांच्यासारखंच, की त्यांना फिटनेस फ्रीक पण काही जण असतात तशी ती दिसतीये.
4: मला, मी नेहमी म्हणतो की फिटनेस या बाबतीत तहान लागल्यानंतर विहीर खणायला लागायचं हा ऍटिट्यूड ठेवू नये. आणि आज मला आभाकडे बघून चांगलं असं वाटतं की ह्या अशा एज ग्रुपमध्ये, ज्या एज ग्रुपमध्ये तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी मित्रमैत्रिणी आय एम शुअर की पिझ्झा खात असतील, बर्गर खात असतील, फिटनेसकडे कोणी लक्ष देत नसेल, कोणी उशिरा झोपत असेल, अशा ह्या एज ग्रुपमध्ये आभा जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा ती ऑलरेडी फिट होती. कुठलेही मेडिकल प्रॉब्लेम्स नाही, पिरियड्स ऍब्सोल्युटली रेग्युलर, वजन बघायला गेलं तर ते एकदम छान लिमिट्स मध्ये.
2: ओके.
4: आणि तिची रिक्वायरमेंट अशी होती की मला अजून माझी स्ट्रेंथ वाढवायची. ही अनफॉर्च्युनेटली अशी सिच्युएशन आहे आज की हा जो एज ग्रुप आहे वय वर्ष 15 ते वय वर्ष 30, ह्या मुलांमध्ये मोस्टली जर का आपण बघितलं तर फिटनेसच्या नावाने काहीच
2: नाहीये.
4: म्हणजे फिटनेसकडे कंप्लीट दुर्लक्ष आहे. नवीन नवीन खायच्या जागा शोधणे, नवीन नवीन पद्धतीचे खाण्याचे एक्सपेरिमेंट्स करणे, त्यानंतर उशिरा जागत राहणे, उशिरा झोपणे, या पार्श्वभूमीमध्ये आभाची परिस्थिती आत्ताच इतकी चांगली आहे की आय एम शुअर की तिची नंतर हेल्थ ही अत्यंत छान पद्धतीने मेंटेन राहील. की आपल्याकडे बेसिकली स्ट्रेंथ गेन आणि मसल टोनिंग थोडंसं करण्याकरता आली होती. मग त्यांनी पर्सनल ट्रेनिंग चालू केलं, सांगितलेले वर्कआउट आणि डाएट अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करते, वेळेवर झोपते. आणि ऑफकोर्स तिला आता त्याचा रिझल्ट दिसायला लागला. दिवसभर एनर्जी लेवल्स वाढलेले असतात, जरा हलकं वाटतं, स्ट्रेंथ वाढते. पण हे प्रत्येकच व्यक्ती ह्यांच्या एज ग्रुप मधली का नाही करू शकत, मला कधी कधी प्रश्न पडतो. पेरेंट्सनी बेसिकली लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचं मुलीचं वजन व्यवस्थित आहे का नाही, हे प्रत्येक पेरेंटनी बघणं हे त्यांची जबाबदारी आहे. कारण का वजन एका लिमिटच्या हाताबाहेर गेलं की त्याच्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, त्याच्यापेक्षा आधीच ऍक्शन घेणं आणि पटकन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हेच त्या मुला किंवा मुलीसाठी फायद्याचं असतं. हे पेरेंट्सनी लक्षात घ्या.

0: घेतलं पाहिजे.
1: श्रोत्याहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडं मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमात

0: माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता कार्यक्रम भावधारा.

आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 8 वाजता आहेत आता समाचार प्रभात आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

0: की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले।
1: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकास कामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील। तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे। ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती। तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला। कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या। इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला। महाराष्ट्र विधान परिषद

संसदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्व शर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नंदा परचुरी। माधुरी शेवडे यांनी गायलेली ही रचना होती विनय राजवाडे यांची, आणि आता ऐकूया कौस्तुभ दातार यांना, मंगेश पाडगावकरांची ही रचना आहे।

0: नंदा परचुरे यांनी गायलेलं हे गीत होतं पद्मिनी बिनीवाले यांचं, आणि याला संगीत दिलं होतं बाळ पर्वे यांनी. आता आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली देशभक्ती परचना डॉक्टर जयराम चव्हाण यांची, संगीतकार कानू घोष. त्याआधी एका कार्यक्रमाची आपल्याला आठवण करून द्यायची.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत। आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत। पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे। एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत। दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं। वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं। द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे। पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे। याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती। या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे। मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या

दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3र्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन

दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष्य 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथ

ग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत होता विविध भारती वाहिनीचं प्रसारण. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948 अर्थात 12 मे 2026 सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आपल्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत करतो. मी सचिन दर्पे. श्रोते हो, जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 संस्कृत एक दिव्य भाषा, मनोहर काजरेकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 भक्तीसंगीत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 रात्री 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 होत आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णयुग देणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक विजय भट यांचा आज जन्मदिवस. भव्यता, संगीत, संवाद आणि संस्कृती ही त्यांच्या चित्रपटांची खास वैशिष्ट्ये होत. आज आपण त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपट गीतांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया हरियाली और रास्ता या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं, गायकस्वर लता मंगेशकर यांचा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, विजय भट यांचा 1959 मध्ये गुंजवटी शहनाई हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट उस्ताद बिस्मिल्ला खा यांच्या जीवनावर प्रेरित होता. यात शहनाई वादक आणि त्याच्या प्रेमाची कथा दर्शवली आहे. बिस्मिल्ला खा यांनी स्वतः या चित्रपटासाठी शहनाई वाजवली. त्या चित्रपटातलं गीत ऐकूया. रचना आहे भरत व्यास यांची, संगीत वसंत देसाई यांचं, गायक स्वर लता मंगेशकर.

0: एक अधिक पाऊल म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीचं संस्कृतचं रूप पुन्हा निर्माण होणं म्हणजे संस्कृती जनभाषा होणं, आणि जनभाषा होण्यासाठी संस्कृतचा प्रवास चालू आहे.
1: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगाने

0: संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय विशेष मुलाखत श्रीयुत मनोहर काजरेकर सरांची. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका मंगळवारी 12 मे आणि बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:05 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: श्रोते हो, विजय भट यांचा जन्म पालिताना गुजरात येथील. उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि तीच त्यांची कर्मभूमी ठरली. 1930 ते 1970 या 4 दशकात त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या बैजू बावरा आणि गुंज उठी शहनाई या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेत. आता ऐकूया हिमालय की गोदमी या चित्रपटातलं गीत. गायलय मुकेश यांनी, संगीत साथ कल्याणजी आनंदजी यांची, रचना आहे आनंद बक्षी यांची.

0: हेलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: श्रोते हो, 1932 मध्ये विजय भट यांनी प्रकाश पिक्चर हा स्वतःचा स्टुडिओ तयार केला आणि ऐतिहासिक, पौराणिक, संगीत प्रधान आणि तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले अनेक चित्रपट दिले. विजय भट म्हणजे साहित्य, संगीत आणि भव्यता यांची सांगड घालून भारतीय संस्कृती पडद्यावर जिवंत करणारे चित्रपटकार होते. ऐकूया भरत व्यास यांची रचना, गायक स्वर आरती मुखर्जी यांचा, संगीत अनिल विश्वास यांचं, चित्रपट अंगुली माल.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो बनफूल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, स्वर होता किशोर कुमार यांचा. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. ऐकूया संस्कृत एक दिव्य भाषा, मनोहर काजरेकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: श्रोते हो नमस्कार. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती, म्हणजेच सर्व भाषांमध्ये श्रेष्ठ, मधुर आणि दिव्य अशी आपली संस्कृत भाषा आहे. आजच्या वेगवान युगातही ही भाषा केवळ ग्रंथांमध्येच न राहता ती जनमानसात रुजावी यासाठी काही जिद्दी माणसं अखंडपणे आवडीनं कार्य करतात. आज आपल्या भेटीला आलेत असेच एक संस्कारवंत, अभ्यासू आणि समर्पित व्यक्तिमत्व मनोहर विष्णू काजरेकर सर. कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील ते रहिवासी आहेत. विज्ञान शाखेचं शिक्षण घेऊन गणित शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ त्यांनी मार्गदर्शनच केलं नाही तर त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी पालकत्वही स्वीकारलंय आणि गेली अनेक वर्ष संस्कृत भारती या संस्थेच्या माध्यमातून संस्कृत भाषा घराघरात पोहोचवण्याचं मोठं कार्य ते निष्ठेनं करत आहेत. चला तर मग त्यांच्या कार्याचा हा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेऊया. काजरेकर सर नमस्कार.
2: नमो नमः.
1: आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपल्या शिक्षण प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुम्ही विज्ञान शाखेत पदवी घेतलीत आणि त्यानंतर तुम्हाला शिक्षक व्हावं असं वाटलं, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: माझं प्राथमिक शिक्षण जांभवडे गावातच झालं आणि जांभवडे म्हणजे त्या काळामध्ये एकदम ज्याला आपण अंदमान निकोबार बेट म्हणतात ना, तशा प्रकारची परिस्थिती असलेलं गाव होतं. अत्यंत दुर्गम भागातलं गाव, म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेर कुठं जायचं झालं तर संधीच नव्हती.
1: अच्छा,
2: इतकी परिस्थिती असायची. नदीला आलेले पूर वगैरे वगैरे आणि त्यांना साकव पण नव्हते. अशा स्थितीमध्ये गावातच माझं 11वी पर्यंत, 11वी म्हणजे त्यावेळची जी मॅट्रिक परीक्षा,
1: अच्छा
2: आता 10वी असते, तर त्यावेळेला ती 11वी SSC परीक्षा होती. 75 सालपर्यंत अशी 11वी SSC परीक्षा होत होती. तर गावातच हे शिक्षण झालं. पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी मुंबईला गेलो.
1: बर.
2: तिथं आता जे प्रसिद्ध महाविद्यालय आहे DG रुपारेल कॉलेज, त्यावेळेला ते एवढं प्रसिद्धीला नव्हतं,
1: पण
2: त्यावेळेला मला सहजपणे प्रवेश मिळाला आणि तिथं माझं BSc पर्यंत शिक्षण झालं. घरी जाऊन जर काहीतरी करता आलं तर घरच्यांनाही उपयोग होईल, घरी शेतीवाडी वगैरे आहे ती करण्याच्या दृष्टीतून सुद्धा मदत होईल. आणि म्हणून विचार करत होतो. एवढ्यात काय झालं की आमच्या त्या जांभवडे हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणारे एक VR काजरेकर म्हणून, तर त्यावेळेला त्यांना एवढं माहिती होतं की मी BSc परीक्षा देऊन आलोय. त्यांनी सांगितलं, त्याच्या निरोप पाठवला तिकडच्या मुख्याध्यापकांना आणि त्यांनी ताबडतोब येऊन भेटायला सांगितलं. जुलै महिन्यातली गोष्ट, माझा रिझल्ट लागायचा होता आणि गेलो भेटायला. काय नाही, फक्त नाव गाव दे आणि परीक्षेत नक्की पास होणार ना, खात्री आहे ना, एवढं विचारलं. बाकी मुलाखत वगैरे काही नाही, उद्यापासून या. आणि तेव्हा गेलो आणि तेव्हापासून म्हणजे जुन्या 11वीची SSC शेवटची बॅच आणि नवीन SSC 10वी त्याची पहिली बॅच, या दोघांनाही शिकवण्याचं भाग्य मला लाभलं.
1: नरडवे हायस्कूलला. सामान्यत गणित हा विषय विद्यार्थ्यांना कठीण वाटतो सर, आणि तुम्ही गणिताचे शिक्षक, तर तुमचे विद्यार्थी घडवण्यासाठी ते गणित सोपं वाटावं याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का, काही खास?
2: हा प्रयत्न

0: जरूर केले. काय असतं, कुठलाही विषय कठीण किंवा सोपा हे थोडं शिक्षकावर अवलंबून असतं. दुसरं, आधीपासूनच्या ज्या धारणा असतात त्या धारणांच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. आणि त्यामुळं गणित विषय हा कठीणच. आणि काय झालं, प्रयत्न काय केले तर जे माहिती आहे म्हणजे ज्ञात आहे त्याच्याकडून अज्ञाताकडे जायचं असतं, सामान्यपणे शिकवण्याची पद्धत. मी जे शिकवतो आहे ते ज्या पद्धतीनं समजेल तो आपल्याला होणारा आनंद आहे, आणि त्या पद्धतीनं शिकवायचं हे माझं नेहमीचं ब्रीद असायचं. हां, काही विद्यार्थ्यांनी नंतर मग ते शिक्षकी पेशामध्येच गेले आणि त्यावेळेस असं ते सांगायचे की काजरेकर सरांच्यामुळं माझं गणित सुधारलं.
1: हाँ,
0: आता ही त्यांच्याकडून मला
1: आलेली
0: मिळालेली पावती आहे.
1: हो खरं. नाही,
0: हां,
1: विद्यार्थ्यांकडनं अशी आलेली दादच सर खूप महत्त्वाची असते.
0: त्याची एक सहज एक आठवण म्हणून सांगतो. हे
1: हाँ.
0: आता आपले पाढे आहेत, आता पाढे म्हणताना ते कसे काय लक्षात ठेवायचे, मी आता मुलांच्या समोर जरा गंमत गंमत म्हणून करायचं. हां, आपल्या हाताची 10 बोटं आहेत, 10 बोटं आहेत, मग याच्यावरती आपल्याला 9चा पेढा कुठेही काहीही न लिहिता म्हणता येतो. गंमत म्हणून सांगतो, 9 एके हे पहिलं बोट आहे ते दाबलं की आता किती राहिली शिल्लक, 9 राहिली. हां, मग 9 एके 9, समजा 9 पंचे किती, मग हे 5वं बोट आहे, 5वं बोट दाबायचं, किती राहिले, इकडे 4 आहेत इकडे 5 आहेत, 45. हा 9चा पाढा नव्हे, 9च्या पुढे जाऊन 99चा पाढा सुद्धा केवळ बोटांच्या सहाय्यानं मोजता येतो.
1: अच्छा.
0: 999चा मोजता येतो, 9999चा मोजता येतो. काय करायचं त्याच्यासाठी, 9चाच पाढा फक्त म्हणायचा. आणि जे बोट आपण कुठलं तरी दुमडतो म्हणजे 9 चोक, आता 99 चोक आपल्याला करायचे झाले तर हे दुमडलेल्या बोटाच्या ठिकाणी 9 ठेवा. आता इकडे किती झाले, 3 आहेत, इथं 9, 3 9, आणि इकडे राहिले किती, 6, 396, 9 99 चोक.
1: वाह.
0: हे
1: ही ट्रिक
0: मुलाला
1: आहे.
0: गंमत वाटते.
1: हां, गमती गमतीत शिकवायचं म्हणजे ते मुलांना कठीण वाटत नाही आणि शिकणं
0: आणि मग
1: सोपं
0: घरी
1: होतं.
0: घरी गेल्यानंतर सुद्धा ती आई वडिलांना ते असं असं करून दाखवायला लागतात, मजा वाटते.
1: छान
0: याच्यातून
1: छान.
0: आवड हळूहळू निर्माण झाली.
1: खरंच खरंच खूप इंटरेस्टिंग आहे सर हे. आपण मुख्याध्यापकही होतात, तर विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं पालकत्वही आपण स्वीकारलं आहे आतापर्यंत, तर त्यामागची प्रेरणा काय होती?
0: सगळीकडे खेडेगाव म्हटल्यानंतर अशिक्षितपणा, अडाणीपणा, म्हणजे आमच्या वेळेला बहुतेक सगळे पालक म्हणजे क्वचित हाताच्या बोटावर सोडले तर अंगठे बाजदारच असायचे, त्यामुळे घरी कुठल्याही शिक्षणाचं वातावरण नाही. दुसरं, व्यसनाधीनता ही खेडेगावामध्ये अजूनही आहे पण त्यावेळेला आणखीन मोठ्या प्रमाणावर होती. तर त्याच्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण कोणतंच नाही, शिकवणार काय, पालकच जर शिकलेले नसतील तर मुलं कसे शिकणार,
1: खरे.
0: हा विचार जेव्हा माझ्या मनात, म्हणजे माझी एक सवय होती की माझ्याकडे जो वर्ग असेल त्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी वर्षातनं 2 वेळा जायचं, घरी भेट द्यायची. आणि त्यावेळेला सगळं चालतच असायचं. पण पालक भेट घेणारा घरी जाऊन मी त्याची त्यावेळेला सुरुवात केली. त्याचं दुसरंही एक कारण होतं, साधारणपणे 2 वर्ग असायचे, अ आणि ब, की ब वर्गातले विद्यार्थी हे हुशार नाहीत कारण त्यांना मार्गदर्शन तिथं मिळायचं नाही.
1: बरोबर.
0: हां, आणि अ वर्गातले विद्यार्थी हुशार, त्याच्यामुळे जे सगळे चांगले शिक्षक असायचे ते अ वर्ग घ्यायला धडपडायचे.
1: हाँ.
0: हां, माझं कसं होतं की मी लांबून येणारा, मी जवळजवळ 3.5 ते 4 किलोमीटरवरनं शाळेमध्ये येणारा, त्यामुळे चालण्याची सवय, चालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते विद्यार्थीही लांबचे येणारे, त्यामुळे एक थोडंसं ते एक नातं जुळलं असं म्हटलं तरी चालेल त्यांच्याबद्दल. एक त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल मला ती आपुलकी वाटायला लागली. आणि दुसरं, मनामध्ये एक जिद्द होती, ब वर्गातले विद्यार्थी ढ आहेत असं जी काही धारणा आहे
1: हाँ
0: ती खोडून काढायची.
1: हाँ
0: माझ्या वर्गातला विद्यार्थी सुद्धा, म्हणजे ब वर्गातला विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये पहिला येऊ शकतो हे सिद्ध करून दाखवायचं, ही माझी जिद्द. आणि ते तसं केलं. आता हे करायचं तर मग विद्यार्थ्यांच्यावरती विशेष परिश्रम घेतले पाहिजेत.
1: हो.
0: मग काय करायचं, वाडीतल्या सगळ्या मुलांना जमा करायचं तिथं,
1: हाँ.
0: विशेष करून 10वीचे, कारण 10वीची परीक्षा जरा अतिशय महत्त्वाची म्हटली जाते. त्याप्रमाणे त्या वाडीमध्ये काय 5 6 किंवा 8 10 सुद्धा मुलं ती एकत्र जमायची, मग त्यांचा माझ्या विषयाचा मी घ्यायचो.

0: पण बाकीच्या विषयांना सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून त्या विषयांचाही अभ्यास करा, ते अभ्यास करतात की नाही. आणि दुसरं असं आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त हुशार असलेली मुलं असतात, जी हुशार आहेत, ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, त्यांनी बाकीच्यांना मार्गदर्शन करावं. अशा पद्धतीनं ती अभ्यासिका म्हणायची तिला, तर ती अशी वाडीवाडीवर सुरू केली. आणि मधून आठवड्यातून एक दिवस मी कुठल्या तरी अभ्यासिकेवर जायचो, एक दिवस किंवा दोन दिवस. आणि ते झाल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर मग घरी यायचो परत.
1: सर, तुमची ही तळमळ शिक्षणासाठी कळकळ दिसून येते. सर, गणितामधून संस्कृत अध्यापनाकडे आपण वळला तर तो आपला प्रवास कसा झाला?
0: SSC पर्यंत आम्हाला संस्कृत होतं 11वीला, आणि माझे ज्येष्ठ बंधूच संस्कृत हा विषय घ्यायचे जांभवडे हायस्कूलमध्ये. आणि घरी लहानपणापासून पर्वचा म्हणणं, स्तोत्र वगैरे म्हणणं, त्यामुळं त्यांचे अर्थ कळत नव्हते, पण तोंडात असायची स्तोत्र वगैरे. आणि काय झालं, साधारण 1981 सुमार असेल, मला नक्कीच वर्ष सांगता येणार नाही, सावंतवाडीला आयुर्वेद महाविद्यालय स्थापन झालं. आणि आयुर्वेद म्हटला की संस्कृतचा घनिष्ठ संबंध, आणि म्हणून आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक हे सावंतवाडीचेच निवासी होते.
1: अच्छा.
0: त्यांनी सांगितलं तुम्ही संस्कृत सुरू करा, शिकवायला लागा. म्हटलं माझं काहीच संस्कृतची पूर्वपीठिका असं काहीच नाही आहे, तुम्ही कसं काय शिकवणार? काय नाही, शिकवायला लागा तुम्ही, शिकवलात काय यायला लागेल,
1: पाण्यात पडलं पोहायला लागेल असं.
0: हां, तसंच आहे की असं ते सुरू झालं. पहिल्यांदा बरीच वर्ष मी 8वीचं घेत होतो. एकदा परिस्थिती झाली अशी की 8वी 9वी 10वी दोन दोन वर्ग, आणि त्या सगळ्यांचं 50 मार्कांचं संस्कृत माझ्या गळ्यात पडलं. ते करायचं काय, आता इतके सगळे म्हणजे बाकीचे गणिताचे बाकीचे सगळे तास होतेच, मुळे अधिक हे सगळे तास याची ॲडजस्टमेंट कशी करायची. सकाळी शाळा सुरू होण्याच्या अगोदर 1 वर्गाचा तास घ्यायचा, जवळची मुलं असायची ती घरी जाऊन जेवून यायची मधल्या सुट्टीमध्ये, पाऊण तासाची सुट्टी असायची. मग त्या मधल्या सुट्टीमध्ये त्या लांबच्या मुलांना एकत्र करायचं, त्यांचा वर्ग घ्यायचा. शाळा सुटल्यानंतर जी जवळची मुलं आहेत त्यांना थांबवायचं आणि त्यांचा वर्ग घ्यायचा. अशा पद्धतीनं ते ॲडजस्ट करत करत करत मी 8वी 9वी आणि 10वी या तिन्ही
1: वर्गांचं,
0: म्हणजे त्यावेळेला त्या वर्षी आमचा विद्यार्थी देवगड बोर्डाची शिष्यवृत्ती असते, त्या शिष्यवृत्तीला पात्र ठरला.
1: वा, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. आणि आता सर, संस्कृत भारतीकडे वळूया. सर्वप्रथम संस्कृत भारतीशी तुमचा परिचय कसा झाला, या कार्यात सक्रिय होण्यामागची प्रेरणा काय होती?
0: मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करत होतो, जिल्हा बौद्धिक प्रमुख म्हणून जवळजवळ 16-17 वर्ष काम केलं. दरवर्षी साधारणपणे मार्च एप्रिलमध्ये जिल्हा कार्यकारिणीची आणि जिल्हा बैठक असते, आणि त्या बैठकीमध्ये आत्ता जे आपले प्रांत संघचालक आहेत बाबा चांदेकर म्हणून बांद्याचे राहणारे आहेत, आणि आमचे कार्यवाह त्यावेळी जिल्हा कार्यवाह होते लऊ महाडेश्वर म्हणून, इथं कसालमध्येच राहणारे ते, तर त्यांनी सांगितलं तुमचं काम थोडंसं बदलायचा विचार आहे. संस्कृत भारतीकडून बऱ्याच वेळेला मागणी येते, आणि आमच्या सगळ्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये त्यातल्या त्यात काय म्हणतात ते वासरात लंगडी गाय, तसं संस्कृत थोडंसं समजणारे तुम्ही आहात, तेव्हा तुम्ही संस्कृत भारतीचं काम करावं असं आम्ही सुचवतो आहे. आता सुचवतो याचा अर्थ ते आज्ञाच, संघानं काही सांगितलं ना वरिष्ठांनी की ती आज्ञाच असते.
1: बरोबर,
0: ठीक आहे म्हटलं. असं ते संस्कृत भारतीत प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर माझ्यासमोर आदर्श होते, म्हणजे आमच्याकडे नेहमी जास्तीत जास्त प्रवास असायचा तो, आत्ता जे अखिल भारतीय श्लोक पाठन केंद्र प्रमुख आहेत श्रीमान चिन्मय आमशेकर, काणकोणला राहतात ते, आणि त्यांचा सतत प्रवास असतो आणि त्यांचं काम प्रचंड, कधी रिकामे नाहीत. म्हणजे घरची शेती गाई म्हशी होत्या त्या सगळ्यांचं सगळं सांभाळून पुन्हा परत संस्कृतचं काम, त्याच्यासाठी सबंध प्रांतभर प्रवास करायचे. तो आदर्श माझा, आणि त्यांच्यातून मी थोडी प्रेरणा घेतली, म्हणून आपणही थोडंसं प्रवास करायला पाहिजे. पहिल्यांदा त्यांच्याबरोबर प्रवास करत होतो, आणि अशा रीतीनं हा संस्कृतचा प्रवास, त्या संस्कृतच्या कामाची आवड निर्माण झाली. आणि असंच एकदा आता जे गीता केंद्र प्रमुख आहेत अखिल भारतीय, शिरीषराव भेडसगावकर म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत, आमचा प्रबोधन वर्ग चालला होता डिचोरीला, आणि त्यावेळेला आले आणि म्हणाले की अरे मनोहर, तू नुसत्या जिल्ह्यापुरतंच कशाला, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा थोडासा प्रवास कर,

0: असं सांगितलं. आता जिल्ह्याच्या बाहेर म्हणजे कुठे तर रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणखीन सिंधुदुर्ग जिल्हा, दोन जिल्ह्यांचा म्हणून रत्नागिरी विभाग आहे. आणि असं सांगितल्यानंतर विभाग संयोजक अशा प्रकारची माझी जबाबदारी आली. त्याच्यानंतर संभाषण शिबिर काही केलेलं नव्हतंच मी, ते न करताच प्रबोधन वर्ग केला. प्रबोधन वर्ग म्हणजे तो निवासी वर्ग असतो, त्या निवासी वर्गामध्ये 24 तास संस्कृत वातावरण असतं, त्यामुळे साहजिकपणानं संस्कृत बोलायची सवय लागते. कानावर सतत संस्कृत शब्दच पडत असतात.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे तो प्रबोधन वर्ग केला आणि त्याच्यातून लगेच 2016 रत्नागिरीला प्रशिक्षण वर्ग झाला. प्रशिक्षण वर्ग म्हणजे जे शिबिरं असतात त्या शिबिरं चालवणारा शिक्षकांचा प्रशिक्षण वर्ग तो रत्नागिरीला होता. त्या ठिकाणी तो झाला आणि मग शिबिरं मी चालवायला लागलो.
1: सर, संस्कृत भारतीचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, ह्याचं कार्य कसं चालतं?
0: संस्कृत भाषा ही जनभाषा व्हावी. प्राचीन काळामध्ये संस्कृत ही जनभाषा होती, सर्वसामान्य लोकांच्या तोंडामध्ये संस्कृत भाषा होती, ती तशी होती म्हणूनच संस्कृतमध्ये प्रचंड साहित्य निर्माण झालंय. वेद म्हणा, उपनिषद म्हणा, आणखीन काही काही वेगवेगळे ग्रंथ निर्माण झालेत, नाटकं झालेत. किंबहुना सर सांगायचं झालं तर जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातलं पहिलं साहित्यकोशात निर्माण झालेलं असेल तर ते संस्कृत भाषेमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ जगातलं पहिलं वाङ्मय कोणतं, तर ते वेद आहेत. ते संस्कृतमध्येच आहेत. पहिलं महाकाव्य कोणतं, रामायण. ते संस्कृतमध्येच आहे. जगातलं सगळ्यात मोठं महाकाव्य कोणतं, तर ते महाभारत आहे. ते संस्कृतमध्येच आहे. नाट्यशास्त्रावरचा पहिला ग्रंथ कुठला आहे, तर तो भरतमुनींचं नाट्यशास्त्र. ते संस्कृतमध्येच आहे. कालिदासनं अनेक नाटकं लिहिलीत आणि त्याचा प्रभाव संबंध जगावर पडला. म्हणजे शाकुंतल नाटक बघितल्यानंतर गटेनं डोक्यावर घेऊन तो नाचला, अशा प्रकारची स्थिती. तर दुसरंही असं की शिल्पशास्त्र म्हणा, आपण ज्या 14 विद्या 64 कला म्हणतो त्या सगळ्यांच्या वरती ग्रंथ लिहिलेले आहेत आणि हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये दिलेले आहेत. त्याचा आधार घेऊन मग
1: बाकीच्यांनी
0: कारण त्यांचा संस्कृतचा अभ्यास, म्हणजे पाश्चिमात्य असले तरी सुद्धा त्यांनी संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन, आइन्स्टाईनचा आपण शोध वाचतो, आइन्स्टाईननं संस्कृतचा अभ्यास केलेला होता. पहिला अणुस्फोट जो झाला, अणुचा शोध लावणारा ओपनहायमर, तर त्याचा पहिला प्रयोग ज्या वेळेला केला त्यावेळेला तो सहस्र सूर्यांचा प्रकाश अशा प्रकारचं ते चित्र दिसलं आणि त्याच्या तोंडून सहजपणे भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे विश्वरूप दर्शन, त्याच्यातला एक श्लोक त्याच्या तोंडातनं बाहेर पडला. याचा अर्थ त्यानं संस्कृतचा अभ्यास केलेला होता. हे सहजगत्या आलेलं आहे. आपलं विज्ञान आहे, त्या विज्ञानातले सुद्धा श्रेष्ठ ग्रंथ हे तयार झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ विमान, हे विमान विद्या जी आहे त्या विमान विद्येचं ग्रंथ आज पूर्ण उपलब्ध नाही आहे. तो मध्यंतरी परकीय आक्रमणामध्ये नष्ट झालं, जाळलं गेलं, पण त्याच्यातूनही जे काही शिल्लक राहिलं त्याच्यामध्ये सुद्धा भारद्वाज ऋषींनी तो ग्रंथ लिहिलेला आहे विमानविद्या नावाचा. त्याच्यामध्ये विमानाचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे प्रवासी विमान कुठलं, युद्धासाठी वापरलं जाणारं विमान कुठलं, त्या युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानामध्ये सुद्धा अदृश्य होणारं विमान, दिसणार नाही लोकांना, अशा प्रकारचं विमान कसं बनवायचं, विमानाचा पत्रा कसा बनवायचा, इंधन कोणतं वापरायचं, कशा पद्धतीनं, या सगळ्याचा विचार त्या विमानविद्या या नावाच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. एवढे प्रचंड जे ग्रंथसंपदा निर्माण झाली आहे ती लोक संस्कृत मध्ये बोलत असल्याशिवाय ती होणं शक्य नाही आहे. आणि त्याच्यामुळं संस्कृत ही त्यावेळेला जनभाषा होती, त्यावेळेला भारत विश्वगुरु होता, आताही विश्वगुरु पदाकडे वाटचाल करतो आहे. तर त्याच्यासाठी एक अधिक पाऊल म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीचं संस्कृतचं रूप पुन्हा निर्माण होणं, म्हणजे संस्कृत ही जनभाषा होणं, आणि जनभाषा होण्यासाठी संस्कृतचा प्रवास चालू आहे.
1: त्याच्यामध्येच एक संभाषण शिबिर हा मुख्य उपक्रम तुमचा चालतो, तर हा उपक्रम नेमका कसा असतो सर? कारण फक्त 10 दिवसात एखादी व्यक्ती संस्कृत बोलायला लागते, हे कसं काय शक्य होतं?
0: अनुभव घेतलाय प्रत्यक्ष. 10 दिवस, सलग 10 दिवस, रोज 2 तास असं एकत्र यायचं. त्या 2 तासामध्ये सगळा जो संवाद आहे हा सगळा संस्कृतमधून.

0: म्हणजे जे शिकण्यासाठी येतात तेही संस्कृतमधून बोलणार आणि जे शिकवणारे आहेत ते तर संस्कृत आवश्यकच आहे त्यांना.
1: हो
0: तर संभाषण शिबिर हा संस्कृत भारतीचा आत्मा आहे असं जर म्हटलं तर ते अनाठाई ठरणार नाही. आता एखादा मुलगा आहे, त्याला शिक्षक प्रश्न विचारतात. मुलगा म्हणा पुरुष आहे, भवतः नाम किम? तो उत्तर देतो, मम नाम मनोहर. एखादी मुलगी असते किंवा एखादी महिला असते, शिक्षक प्रश्न विचारतात, भवत्याः नाम किम? ती उत्तर देते, सा उत्तर येते, मम नाम शिल्पा. अशा प्रकारे आता मम नाम मनोहर हे एखाद्या मुलाच्या तोंडामध्ये बसलं
1: हो
0: आणि तो घरी जाऊन तेच सांगायला लागला तर केवढा आनंद होतो. माझा मुलगा संस्कृतमधून बोलायला लागला, त्या कुटुंबासाठी किती आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं म्हणजे या संस्कृत शिबिराची सुरुवातच इथून होते. मम नाम, आता आपलं स्वतःचं नाव सांगायला काही कठीण वाटत नाही. मग पुढे बाकीचे पुढचे पुढचे भाग आहेत, म्हणजे तो क्रमबद्ध अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे तो 10 दिवसांचा आणि त्याच्यामध्ये
1: तो हसत खेळत पार पाडला जातो,
0: हसत खेळत गाणी म्हणत अशा पद्धतीनं तो कार्यक्रम चालतो.
1: आणि
0: 10 दिवसामध्ये ते बोलू शकतात. मी एकदा दोडामार्गला 10 दिवस राहायला गेलो होतो आणि तिथं शिबिर घेतलं. शिबिर घेतल्यानंतर एक कुटुंब तिथे येत होतं, ते कुटुंब आज संस्कृत कुटुंब आहे.
1: म्हणजे रोज पूर्ण संस्कृत मधूनच बोलतात
0: ते, संस्कृत मधून बोलतात. म्हणजे नेहमी तुमच्या माझ्याशी बोलताना ते संस्कृत मधून बोलतील असं नाही,
1: पण
0: बोलतात.
1: आणि सर, या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो? एकूण किती संख्या असावी लागते? काय त्याचं स्वरूप काय?
0: साधारणपणे कसं आहे, हे संभाषण शिबिर आहे त्यामुळे संभाषण व्हावं लागतं, त्याच्यामुळे त्याच्यात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला कुठं ना कुठेतरी बोलावं लागतं आणि त्या दृष्टीतून त्या संख्येची काही मर्यादा आहे. साधारणपणे 30 विद्यार्थी एवढं लिमिट पुरेसं आहे. 40 पण चालू शकतात, पण कमीत कमी 15-1 जण तरी असले. कारण कसं आहे, शिबिर घेणारा जो असतो तो हे शिबिर निःशुल्क असतं, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही, पुस्तक नाही, वही नाही, काही नाही, केवळ संभाषणाद्वारा आपली जी पद्धत आहे शिकण्याची, कुठलीही भाषा शिकण्याची पद्धत कशी असते, पहिल्यांदा ऐकायचं श्रवण, त्यानंतर बोलायचं संभाषण, त्याच्यानंतर वाचायचं, तिथं अक्षर ओळख होते आणि नंतर लेखन. लेखन ही शेवटची पायरी. आजकाल शाळांमधून काय होतंय अभ्यासक्रमामध्ये, आधी त्याला लिहिता यायला पाहिजे, अशा उलट्या क्रमानं होत आहे ते. ही शास्त्रीय पद्धत आहे, श्रवण, संभाषण,
1: वाचन
0: आणि लेखन या क्रमाने केल्यानंतर. आणि ह्या श्रवण हा जो भाग आहे ना, श्रवण आणि भाषण याचा समावेश या 10 दिवसांच्या संस्कृत शिबिरामध्ये होतो.
1: प्रतिसाद कसा असतो?
0: प्रतिसाद सामान्यतः काय असतं, एखाद्या कुटुंबातले 1-2 जर व्यक्ती असतील त्या शिबिरामध्ये तर त्यांना घरी गेल्यानंतर सुद्धा संस्कृतमधून संवाद साधायला सोपं जातं.
1: हो,
0: कसं होतं, भाषते सा भाषा असं म्हटलं जातं. जी बोलली जाते ती भाषा, आता आपली मालवणी भाषा आहे, आत्ता आत्ता लेखन सुरू झालंय मालवणी भाषेमध्ये, पण मालवणी ही भाषा आहे का, तर ती
1: बोलली
0: जिभेवर आहे,
1: जिभेवर
0: बोलली जाते. तसं संस्कृत ही आता भाषा म्हणायची का, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आत्ता परिस्थिती आलेली होती. संस्कृत भारतीची स्थापना होण्याच्या आधी अशा प्रकारची स्थिती होती, म्हणजे सरकार तर ती मृत भाषा आहे असंच घोषित करायला निघालेलं होतं.
1: तुम्हाला प्रतिसाद चांगला असतो या शिबिरांचा?
0: शिबिरामध्ये प्रतिसाद बऱ्यापैकी असतो. आता मी जी शिबिरं घेतलेली आहेत ती जास्तीत म्हणजे जवळजवळ 15-1 शिबिरं झाली आहेत माझी, त्यातली निम्मे शिबिरं शाळांमधून झाली आहेत.
1: बरं,
0: ती थोडी सरावासाठी असं म्हटलं तरी चालेल, पण मोठ्यांसाठी जेव्हा झालीत तेव्हा प्रतिसाद बऱ्यापैकी मिळाला आहे. फक्त ती भाषा पुढे जिभेवर राहणं, त्याचा आपण सराव करणं हे काम होत नसल्यामुळं लोक ती भाषा विसरतात.
1: सर, तुमचे इतर उपक्रम जे सुरू आहेत त्याच्यामध्ये विद्यालय संस्कृतम किंवा सरळ संस्कृत परीक्षा याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल.
0: विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची गोडी लावावी याच्यासाठी काही उपक्रम योजलेले आहेत. त्याच्यातली एक सरळ संस्कृत परीक्षा किंवा आपल्याकडे त्याला देववाणी असं म्हणतात,
1: म्हणजे
0: गोव्यातून त्याची सुरुवात झाली. त्यांनी पुस्तकं लिहिली 3-4 जणांनी मिळून, त्याच्यासाठी अभ्यासक्रम तयार केला, पुस्तकं लिहिली. 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा चार वर्गांच्यासाठी त्यांनी चार पुस्तकं लिहिलेली आहेत.
1: बरं बरं.
0: देववाणी या

0: वाचे. देववाणी प्रवेश, देववाणी परिचय, देववाणी प्रबोध आणि देववाणी प्रदीप अशा प्रकारची चार पुस्तकं. तो अभ्यासक्रम क्रमबद्ध आहे. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याची परीक्षा होते. त्याचा परिणाम असा होतो, चार वर्षामध्ये या चार परीक्षा जर मुलांनी दिल्या तर नववी दहावीमध्ये एकतर त्यांना संस्कृत विषयाची गोडी लागते आणि दुसरं नववी दहावीमध्ये विशेष करून दहावीमध्ये शिक्षकांना खूप ताण पडतो, तो ताण अजिबात पडत नाही.
1: सर, गीता केंद्रम आणि श्लोक पाठन केंद्रम यासारख्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो?
0: श्लोक पाठन केंद्रम हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीतून खूपच उपयुक्त आहे. आता गीता पाठन केंद्रम हे तेवढं हे नाही, ते जरा ज्येष्ठ लोकांच्यासाठी आहे. ज्येष्ठ याचा अर्थ 15 वर्षाच्या पुढच्या लोकांच्यासाठी आहे. परिणाम म्हणजे कुठलंही सुभाषित म्हटलं की त्याच्यामध्ये उच्चाराला खूप महत्व आहे आणि त्या उच्चाराचा उपयोग आपली भाषा सुधारण्यासाठी कुठलीही भाषा असू दे, इंग्रजी उच्चार असू देत, मराठी उच्चार असू देत किंवा हिंदी असू देत किंवा आणि कुठलेही. कारण संस्कृतमध्ये जे व्याकरण आहे म्हणजे जे वर्ण आहेत त्या वर्णांची उच्चाराची स्थानं वेगवेगळी आहेत. त्या स्थानामुळे काय, अमुक विशिष्ट वर्ण आहे तो अमुक ठिकाणून क ख ग घ कंठामधूनच येणार.
1: तसं आहेत ना, कंठव्य, दंतव्य,
0: दंतव्य, तालव्य, असं इतकं अन्य भाषांमध्ये नाही आहे. आता संस्कृत पासूनच मराठी आलेली असल्यामुळे म्हणजे मराठीमध्ये 70% शब्द आपण संस्कृत मधलेच वापरतो. थोडासा किंचित बदल होत असेल त्याला. आणि दुसरं कसं आहे की संस्कृतमध्ये अनुस्वार आणि विसर्ग यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यांच्या उच्चारणामुळे, त्याचं उच्चारण्याची एक विशिष्ट पद्धती आहे, त्या उच्चारणामुळे माणसाचा कंठ सुधारतो, वाणी सुधारते, जीव शुद्ध होते. हा एक महत्वाचा हे आहे.
1: खूप महत्वाचं सांगितलं तू.
0: हा, आता जे गीता केंद्र आहे, आता गीता केंद्र ज्याला ज्याचा संभाषण वर्ग झालेला आहे, थोडं थोडं संस्कृत त्यांना येतंय, अशांच्यासाठी हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हा, गीता सोपान 1, गीता सोपान 2, नंतर गीता प्रवेश 1, गीता प्रवेश 2 त्याचा खंड 1 आणि खंड 2 असे 2 खंड आहेत.
1: हे सगळं भगवद्गीतेविषयीचं आहे.
0: हे भगवद्गीतेविषयीचं सांगतोय. कसं आहे, संस्कृत व्याकरण, त्या व्याकरणातून भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आणि गीतेच्या माध्यमातून संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करायचा, असं परस्पर पूरक अशा प्रकारचा हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम.
1: वा,
0: फार छान आहे. आता याच्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष भगवद्गीतेचा जो अभ्यास आहे तो शेवटच्या 2 वर्षामध्ये आहे, म्हणजे गीता प्रवेश भाग 2 जो आहे त्याच्यामध्येच आहे. त्याच्या पूर्वीचा जो सगळा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये एकतर संस्कृत चांगल्या रीतीनं बोलता येणं, शुद्ध बोलणं व्याकरणदृष्ट्या, आणि त्याच्यासाठी आवश्यक जे व्याकरण आहे, व्याकरणाचा पाया तयार करणं, असं ते गीता प्रवेश 1 पर्यंतच आहे. आणि गीता प्रवेश 2 जो भाग 1 आणि 2 आहे त्याच्यामध्ये 1-4 अध्याय आणि दुसऱ्या भागामध्ये बाकीचे राहिलेले सगळे अध्याय 5-18 अशा प्रकारचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये.
1: सर, बालकेंद्रम ही संकल्पना पण खूप वेगळी वाटते, तर त्याबद्दल काही सांगाल मला?
0: मुलांच्यावरती संस्कार, आपल्याकडे संस्कार केंद्र पण असतात मुलांच्यासाठी.
1: हो,
0: तर असं एक बालकेंद्र साधारणपणे 1 ते 7 किंवा 1 ते 8 ची जी मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी हा बालकेंद्रम नावाचा उपक्रम असतो. आता उपक्रम म्हणजे काय असतं, ती मुलं एकत्र आल्यानंतर त्यांना आनंद वाटेल अशा पद्धतीनं, म्हणजे पुस्तक बिस्तक असं काही नाही आहे, खेळ, गाणी, गोष्टी अशा माध्यमातून त्या मुलांचा आठवड्यातून 1 तास घ्यायचा. त्या 1 तासामध्ये शिक्षकही संस्कृतमधून शिकवणार आणि ते विद्यार्थी पण संस्कृतमधूनच बोलणार, अभ्यास करणार.
1: आपल्या जिल्ह्यामध्ये आहे,
0: आपल्या जिल्ह्यामध्ये आत्ता 1 बालकेंद्रम आहे कणकवलीला.
1: अरे वा,
0: आमची या बालकेंद्रासाठी सुद्धा हे निःशुल्क आहे. समाजसेवक, समाजाची सेवा या दृष्टीतून आपण काही हे करायचं असतं. जसं शिबिर निःशुल्क असतं, शिबिरात जे शिक्षक असतात त्यांना सुद्धा कुठलं मानधन काही नसतंय, तशाच पद्धतीनं हे म्हणजे सगळेच उपक्रम आहेत ते निःशुल्क आहेत,
1: सेवा म्हणून आहे, थोडक्यात
0: सेवा म्हणून आहेत.
1: श्रोते हो, मनोहर काजरेकर सरांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आणि

0: त्यांच्या विचारविश्वाबद्दल आज आपल्याला खूप छान काहीतरी नवीन असं ऐकायला मिळालं. त्यांच्याबरोबरचा हा संवाद इथेच संपला नसून आपल्याला अजून बरंच काही.
1: आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: हसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: म्हणजे तरुणांच्या दृष्टीतून जर अशा प्रकारचं संस्कृत घेतलं MA म्हणा PhD म्हणा केलं आणखीन पुढे संशोधनाला जर वाहून घेतलं तर त्यांना निश्चितपणाने भवितव्य आहे.
5: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय श्रीयुत मनोहर काजरेकर सरांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
6: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
7: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
6: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
8: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
9: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा
10: फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा. आता करतो.
8: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
10: का?
8: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
10: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
11: RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा.
12: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमृत सिद्धी या नाटकातलं वसंत शांताराम देसाई यांचं पद, गायलंय प्रकाश घांगरेकर यांनी.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: ₹10 लाखांची लॉटरी मला, वाव।
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
0: श्रोते हो, जरूर ऐका शेती संशोधन नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन।
5: म्हणजे जायफळ संदर्भातचे हे 14 आपण राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे। आता याचा जर तुम्ही विचार कराल तर 14 जे आहेत, काही वाणांमध्ये त्याची जायपत्री आहे ती जाड आहे, काही वाणांमध्ये बिया मोठ्या आहेत, काही वाणांमध्ये बिया ह्या जुळ्या आहेत, काही वाणांची जायपत्री जी आहे ती अधिक घट्ट आहे।
0: याविषयी हर्षद नाईक यांची नेत्रप्रभा दळवी यांनी घेतलेली मुलाखत सादर करते डॉक्टर दीपक ठमके। गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळी ठीक 5:30 तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र।
6: हॅलो
7: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
6: पुन्हा
7: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल।
6: 10 लाख द्या वाचाल।
8: सर एवढे कुठून आणणार?
7: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
8: सर 2 लाख
9: काय झालं बाबा?
8: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
7: अरे
8: ठेवला
9: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
8: फ्रॉड?
9: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
8: तर पैसे गमवाल।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
10: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एकच प्याला या नाटकातलं VC गुर्जर यांचं पद, गायलंय कान्होपात्रा किनीकर यांनी।

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: म्हणजे तरुणांच्या दृष्टीतून जर अशा प्रकारचं संस्कृत घेतलं MA म्हणा PhD म्हणा केलं आणखीन पुढे संशोधनाला जर वाहून घेतलं तर त्यांना निश्चितपणाने भवितव्य आहे.
3: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय श्रीयुत मनोहर काजरेकर सरांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
4: श्रोते हो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया संगीत वरदान या नाटकातलं पद. गायलंय सुमती टिकेकर यांनी, संगीत साथ वसंतराव देसाई यांची.

0: श्रोतेहो, या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:25 झाली आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, उद्या आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि विशेष कार्यक्रम प्रसारित होतील. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 9 ते 5 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. 5:00 आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 5:30 संस्कृत एक दिव्य भाषा, मनोहर काजरेकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. 6:05 लोकसंगीत. 6:25 गुरुवार दिनांक 14 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 भक्तिसंगीत. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 7:15 अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 अस्मिता वाहिनीचं प्रसारण. 11:10 सभा समापन होईल. ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया आजचा सुविचार. श्रोतेहो, यशस्वी माणूस कधीही संधी शोधत नाही, तर तो संधी निर्माण करतो. अर्थात यशस्वी लोक मला संधी मिळेल का याची वाट बघत बसत नाहीत. परिस्थिती कशीही असो, ते स्वतःहून नवीन संधी निर्माण करतात.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, जरूर ऐका शेती संशोधन, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन.
7: म्हणजे जायफळ संदर्भातचे हे 14 आपण राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे. आता याचा जर तुम्ही विचार कराल तर 14 जे आहेत, काही वाणांमध्ये त्याची जायपत्री आहे ती जाड आहे, काही वाणांमध्ये बिया मोठ्या आहेत, काही वाणांमध्ये बिया ह्या जुळ्या आहेत, काही वाणांची जायपत्री जी आहे ती अधिक घट्ट आहे.
6: याविषयी हर्षद नाईक यांची नेत्रप्रभा दळवी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळी ठीक 5:30 तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
8: म्हणजे तरुणांच्या दृष्टीतून जर अशा प्रकारचं संस्कृत घेतलं, MA म्हणा, PhD म्हणा केलं, आणखीन पुढे संशोधनाला जर वाहून घेतलं तर त्यांना निश्चितपणाने भवितव्य आहे.
9: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय श्रीयुत मनोहर काजरेकर सरांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.

आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. ऐकूया भक्तीसंगीत. सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातली प्रवीण दवणे यांची रचना ऐकूया. संगीत नंदू होणप यांचं.

0: श्रोते हो, जरूर ऐका शेती संशोधन नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन.
1: म्हणजे जायफळ संदर्भातचे हे 14 वण आपण राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे. आता याचा जर तुम्ही विचार कराल तर 14 वण जे आहेत, काही वणांमध्ये त्याची जायपत्री आहे ती जाड आहे, काही वणांमध्ये बिया मोठ्या आहेत, काही वणांमध्ये बिया ह्या जुळ्या आहेत, काही वणांची जायपत्री जी आहे ती अधिक घट्ट आहे.
0: याविषयी हर्षद नाईक यांची नेत्रप्रभा दळवी यांनी घेतलेली मुलाखत सादर करते डॉक्टर दीपक ठमके. गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सायंकाळी ठीक 5:30 वाजून तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
3: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आस्वाद घेत आहोत भक्तिगीतांचा. यामध्ये आता ऐकूया संत नामदेव यांचा अभंग सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत साथ श्रीधर फडके यांची.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेला लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि News1 AIR या मोबाईल ऍप वर.
1: म्हणजे तरुणांच्या दृष्टीतून जर अशा प्रकारचं संस्कृत घेतलं, एम ए म्हणा, PhD म्हणा केलं, आणखीन पुढे संशोधनाला जर वाहून घेतलं, तर त्यांना निश्चितपणाने भवितव्य आहे.
2: श्रोते हो, संस्कृत भारतीच्या अनुषंगानं संस्कृत भाषेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी घेऊन येतोय श्रीयुत मनोहर काजरेकर सरांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 13 May 2024 रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: श्रोते हो, जरूर ऐका शेती संशोधन, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन.
4: म्हणजे जायफळ संदर्भातचे हे 14 आपण राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे. आता याचा जर तुम्ही विचार कराल तर 14 जे आहेत, काही वाणांमध्ये त्याची जायपत्री आहे ती जाड आहे, काही वाणांमध्ये बिया मोठ्या आहेत, काही वाणांमध्ये बिया ह्या जुळ्या आहेत, काही वाणांची जायपत्री जी आहे ती अधिक घट्ट आहे.
3: याविषयी हर्षद नाईक यांची नेत्रप्रभा दळवी यांनी घेतलेली मुलाखत सादर करते डॉक्टर दीपक ठमके. गुरुवार दिनांक 14 May 2026 रोजी फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर, तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर सायंकाळी ठीक 5:30 तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
5: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत साथ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातली प्रवीण दवणे यांची रचना, संगीत नियोजन नंदू होणप यांचं.

या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला। माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला। प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं। या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते। आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं। सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं। 1980 आणि 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं। 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं। डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं। त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। हवामान, गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार, नाशिकमध्ये एका आरोपीला अटक, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण, सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in. या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपी याच्यापर्यंत मे 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च जीडीपीचे साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण जीडीपीच्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% जीडीपीच्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे जे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या ऑपरेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणनी बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो जीडीपीच्या कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका. लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत असलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल

0: कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940 ते 1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता. त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता. आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जमतेम तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि आता त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट बरेचसे तिकडे येत होते, त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा या इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 1947 मध्ये किंवा 1950 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुमकुवत झालं जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोहोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरणीची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे.

0: याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नाहीत, बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी पहिली सकाळी युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्यात इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकताय. संध्याकाळचे 7:30 आणि 25 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत माझा वार माझं शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझा वार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज वार मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख, शके 1948, 12 मे 2026. संध्याकाळचे 7:31 आणि 30 सेकंद होत आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला या विषयावर प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला, आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत रुपाली देशमुख मॅडम. रुपाली मॅडम पालघर डहाणू येथील कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, आपला विषय असा आहे की आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला, तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय आहे?
2: बघा, जिथे स्त्री सक्षम होते तिथे समाज उभा राहतो, आणि जिथे समाज उभा राहतो तिथे राष्ट्र आत्मनिर्भर बनते. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय कुठल्या धोरणांचा किंवा योजनांचा नाहीये, तर तो विषय आहे संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाची खरी कहाणी, जी आत्मनिर्भर भारत आणि त्यामागे उभे असलेल्या आपल्या ग्रामीण महिलांच्या आहे. त्यांचा आत्मनिर्भर भारत ही अशी एक संकल्पना आहे जी फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करत नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवते. आणि या प्रवासात ग्रामीण महिलांचा, विशेषतः पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आता आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, तर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या कर्तृत्वावर आपण विश्वास ठेवणं आणि बाह्य अवलंबित्व जे आहे ते कमी करणं. 12 मे 2020 रोजी जेव्हा कोविड चालू होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस महामारीच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरू झाली.
1: बरं,
2: आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत. या उपक्रमाचा उद्देशच हा होता की आपण स्वतंत्र व्हावं, स्वयंपूर्ण व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावं. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी योजना आहे ती करण्यात आली, आणि भारतीयांनी स्थानिक उत्पादनं वापरावीत आणि स्थानिक उद्योगांना पाठिंबा द्यावा यासाठी आत्मनिर्भर भारत जे आहे त्याची सुरुवात झाली. तर ही जी आत्मनिर्भर भारतची सुरुवात झाली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू, जशा कोविडमध्ये आपण बघितलं की जागतिक पुरवठा साखळी जी आहे आपली ती विस्कळीत झाली होती. आपण वैद्यकीय साहित्य असो किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा कच्चा माल असो, यासारख्या वस्तूंसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. या परिस्थितीत भारताचं स्वतःचं उत्पादन वाढवून भविष्यात असे काही संकट येऊ नये यासाठी आपण सक्षम व्हावं, त्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्यात आला. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार वाढतील आणि अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत होईल. तर हाच हा संकल्पनेचा उद्देश आहे.
1: बरं, याची वैशिष्ट्य काय आहेत?
2: आता आत्मनिर्भर भारत जे आहे 5 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. पहिला म्हणजे की अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक जे आहे, तर आपण जर आपल्या गावातल्या महिलांना जर रोजगार दिला किंवा जे गावात महिला ज्या काही वस्तू बनवतात त्याची जर आपण खरेदी केल्या, तर आपल्या गावातली इकॉनॉमिक जी अर्थव्यवस्था आहे ती स्थिर अर्थव्यवस्था निर्माण होईल. त्यानंतर नवीन उद्योग तयार होतील, स्टार्टअप सुद्धा चालू होतील आणि आपल्या बायकांना जे आहे ते काम मिळेल. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हा एक त्याचा महत्वाचा स्तंभ आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा जे आहेत, जे रेल्वे असेल, रस्ते असतील, विमानतळ असतील, तर यासारख्या आधुनिक सुविधांचा विकास व्हावा आणि स्मार्ट सिटी, ग्रामीण भागामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची सुधारणा व्हावी, तर हा सुद्धा आत्मनिर्भर भारताचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतील. कारण पैसा आला तर आपल्याला त्याचा उपभोग जो आहे किंवा त्या आपल्याला बाकीच्या गोष्टी, कारण ग्रामीण भागात जर उद्योग चालू झाले तर त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला रस्ते पण करायला लागेल, कारण वाहतूक पण वाढेल. त्याच्यामुळे ह्या

0: सुविधा सुद्धा तयार होतील. टेक्नॉलॉजी आहे तर ती सुद्धा अवगत होईल, कारण व्यवसाय करायचा म्हणलं तर टेक्नॉलॉजी सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. आपल्याला गुगल वापरता आलं पाहिजे किंवा आपल्याला स्मार्ट मोबाईल वापरता आला पाहिजे. तर ग्रामीण महिलांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामुळे वापरता येईल, तर हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर सुद्धा भर दिला जाईल यामुळे, कारण व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि त्याच्यामधलं कौशल्य पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा इथे वाव दिला जाईल. आणि मागणी आणि पुरवठा साखळी सुद्धा, जे मेड इन इंडिया उत्पादनाची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन मिळेल, जे आपण बाहेरच्या देशातनं किंवा चायनामधनं आपण ज्या गोष्टी आणतो त्या जर आपल्या भारत देशामध्ये किंवा ग्रामीण महिलांनी जर त्या तयार केल्या तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळेल. तर ही सगळी आत्मनिर्भर भारताची वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे आपल्या ज्या महिला आहेत किंवा जो आपला भारत देश आहे तो जास्त प्रगत होऊ शकेल,
1: आर्थिकदृष्ट्या जास्त
0: प्रगत होईल.
1: बरोबर. ग्रामीण महिलांची यामध्ये भूमिका कशी असते आणि आता त्यांच्यापुढे वेगवेगळी आव्हानं कोणती निर्माण होऊ शकतात?
0: भारत जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा आपला देश आहे आणि यातला हा देश जो आहे तो शहरांपेक्षा गावांनी बनलेला आहे.
1: बरोबर.
0: तर 60-65% लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागातच राहते. या ग्रामीण भागाचे जर खरं हृदय म्हटलं तर तिथल्या महिला आहेत. आणि आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण ग्रामीण महिला या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि प्रगतीचा भक्कम पाया आहे. ग्रामीण महिलांनी त्या केवळ घर नाही सांभाळत, त्या शेती करतात, पशुपालन करतात, दुग्ध व्यवसाय करतात आणि सोबतच सोबत कुटुंब सुद्धा सांभाळतात, त्यांची आर्थिक व्यवस्था सांभाळतात. आपण जर बघितलं तर शेतीमध्ये 60% महिलांचा जास्त सहभाग आहे, त्याच्यामुळे ग्रामीण महिलांची भूमिका आत्मनिर्भर भारतमध्ये खूप मोठी आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की यांना येणारे ज्या काही आव्हाने आहेत, तर सगळ्यात पहिले प्रारंभिक गुंतवणूक, कारण कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की त्याला गुंतवणूक लागणार आहे, पैसा लागणार आहे, तर ते पैसे उभे कुठून करायचे हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. कौशल्य विकास, कारण उद्योग करायचा म्हटलं की कौशल्य आपल्याला लागणार आणि मग ते कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला कुशल कामगार लागतील किंवा कौशल्य विकास करण्याची त्याची गरज आहे, त्याच्यामुळे त्याच्याशिवाय उद्योग नीट चालू शकणार नाही. तर हा सुद्धा एक मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर की कुठे जाऊन शिकायचं. त्यानंतर जागतिक स्पर्धा, आपण बघतो की गावामधल्या महिलाच्या बचत गटाच्या महिला जे प्रोडक्ट तयार करतात आणि कुठल्या कंपनीवाल्यांनी प्रोडक्ट तयार केले, तर आपण जागतिक तर जाऊ देत पण आपल्या भारतामध्ये जर आपण गावातले आणि शहरातले जरी प्रोडक्टचा विचार केला तरी त्याच्यामध्ये भरपूर स्पर्धा आहे. सो त्या कंपनीसोबत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर त्या लेवलचा माल आपल्याला तयार करावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा एक मोठा त्यांच्या समोर आव्हान आहे की जे काही मोठ्या शहरातले उद्योग आहे तेथील बाजारपेठ आहे त्याला आपण कसं सामोरं जाणार आहात. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास नाही आहे, जसं उत्तम वाहतूक व्यवस्था नाही आहे, त्यानंतर डिजिटल व्यवस्था नाही आहे. आपण बघतो की गावांमध्ये लाईटच खूपदा जाते, मोबाईलचे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती सुद्धा एक त्यांच्याकडे मोठी आव्हान आहे त्यांना की या सगळ्या सुविधांचा कसं करणार. त्याच्यानंतर दृष्टिकोन ग्रामीण महिलांकडे बघण्याचा वेगळा आहे समाजाचा. मानसिक गुलामगिरीमुळे बाहेर पडण्याची त्यांना मुभा नाही आहे, तर अशाही काही गोष्टी आहेत. आणि डिजिटल साक्षरता नाही आहे, त्याच्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये काय चालू आहे ते महिलांना माहिती नाही आहे. सो ही सगळी आव्हानं ग्रामीण महिलांना जेव्हा त्यांना कुठला बिझनेस करायचा किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा आहे त्यावेळेस त्यांना येत असतात.
1: बरं, आता तुम्ही म्हणालात की ही सगळी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत की जसे रस्ते सुविधा किंवा मोबाईलचे नेटवर्क नसतात, लाईट जात असते वारंवार, पुन्हा त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायचं असतं, तर या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना केली जाते?
0: हा, याच्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण वगैरे दिले जातात. जसं आता सगळ्यात महिला तर त्यांचा स्वयंसहायता गट SHGचा जो गट आहे तर त्या गटांना खूप साऱ्या स्कीम्स ज्या आहेत त्या दिल्या जातात. 90 लाखाहून अधिक स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून 10 कोटीहून अधिक ग्रामीण महिलांचं सशक्त करण्यात यंत्रणा आलेला आहे. तर स्वयंसहायता गट आहेत, SHG जे गट आहेत, तर त्या SHG गटांना जसं इंडिव्हिज्युअल पर्सनला फार कमी स्कीम्स मिळतात गव्हर्नमेंटच्या, पण जर तुम्ही SHGच्या माध्यमातून एखादी स्कीम घेत असाल तर तुम्हाला भरपूर साऱ्या स्कीम्स मिळतात.
1: SHG म्हणजे गटांना,
0: महिला बचत गटांना. आर्थिक साक्षरता व उद्योग जे आहेत, जसं लखपती दीदी एक योजना आहे, या योजनेअंतर्गत 1.48 कोटीहून अधिक ग्रामीण महिला दरवर्षी 1 लाख किंवा त्याहून अधिक कमाई करत आहेत. तर याच्यामध्ये ही योजना उमेद मार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाते. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण योजना आहे, प्रधानमंत्री मृदा योजना आहे, स्टार्टअप इंडिया ही योजना आहे, तर अशा विविध साऱ्या योजना आहेत ज्या महिलांना दिल्या जातात. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आहे, त्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, रोजगार आणि आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. महिला ई हार्ट म्हणून एक योजना आहे, महिला

0: त्यांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही डिजिटल योजना आहे. तर ह्या सगळ्या योजना आहेत. अजूनही काही योजना आहेत, जसं उमेदतर्फे त्यांना मिळतात, काही एनजीओज आहेत सेतुता महिलांना याच्यासाठी मार्गदर्शन करतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात, आणि आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे ज्या महिलांना या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण, शेतीशी निगडीत ज्याही काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.
1: बरं, या आत्मनिर्भर भारतमुळे ग्रामीण महिलांना फायदे कशा प्रकारे होतात?
0: याच्यामध्ये सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये आपण बघतो. एकतर म्हणजे कौशल्य विकास त्यांचा होतोय, की ग्रामीण महिलांना शिलाई असेल किंवा खाद्यपदार्थ बनवायचे असतील किंवा इतर तांत्रिक काही गोष्टी असतील तर त्या शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनता येतं. दुसरा मानसिक बदल होतो आहे. महिला केवळ घर सांभाळणाऱ्या नाही राहिल्या तर त्या एक एंटरप्रेनर झाल्या आहेत, उद्योजक बनलेल्या आहेत आणि त्या पुढे येत आहेत. त्याच्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळालं आहे, की त्यांना पैशासाठी कोणासमोर हात पसरवायची गरज पडत नाही. आपल्या त्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आणि त्याचमुळे कुटुंबाचं राहणीमान पण सुधारलेलं आहे, कारण त्या स्वतः साक्षर झालेल्या आहेत. तर हे सगळे त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. आता याच्यामध्ये काही महिलांनी दुग्ध व्यवसाय चालू केला, काही महिला हस्तकला, जसं आता आम्ही पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये वारली पेंटिंग खूप छान पद्धतीने केली जाते. तर तुम्हाला कपड्यांवर वारली पेंटिंग केलेली दिसेल, त्याच्यानंतर तुमच्या काही बेडशीट असतील त्याच्यावर वारली पेंटिंग, ड्रेसवर वारली पेंटिंग. सो वारली पेंटिंग करून सुद्धा, म्हणजे शिलाई आणि वारली पेंटिंग या दोघींचा हे करून लोकांनी उद्योग चालू केलेले आहेत. खाद्यपदार्थ, जसं कुणाला लोणची बनवता येत असेल, कुणाला पापड बनवता येत असेल, तर त्याचेही उद्योग महिलांनी चालू केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना चांगला, त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे.
1: एकंदरीतच कौशल्य वाढीला लागल्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
0: आणि जर असे काही उदाहरणं सांगायचे झाले तर आपण बघतोय की ग्रामीण महिला सुरुवातीला फक्त असं होतं की त्या शेतातली कामं करण्यापुरतच मर्यादित होत्या. पण आता मी आदिवासी भागामध्ये जेव्हा बघते तर पालघर जिल्ह्यामधल्या, म्हणजे खूप आतमधल्या इंटिरियर भागामधल्या महिला या मशरूमची शेती करतायत. त्या इतक्या चांगल्या पद्धतीने करतायत मशरूमची शेती, की त्या मशरूम पिकवून त्याची लागवड करून त्या बाजारामध्ये विकतायत आणि त्याच्यामधून पैसे कमावतायत. मागच्या एका वर्षाचं उदाहरण सांगायचं गेलं तर आमचा एक बचत गट आहे बांधघरचा, तर एका वर्षामध्ये त्या बचत गटाने 3 लाख रुपये कमावले मशरूमचं उत्पादन घेऊन. म्हणजे ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही त्याही महिला आता वर्षभरामध्ये 3 लाख रुपये कमावत आहेत. तर हे खूप सुंदर असं उदाहरण आहे आत्मनिर्भर आणि ग्रामीण महिलांचा, जी काही त्यांच्यामध्ये होणारी प्रगती आहे त्याचं.
1: यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा समावेश असतो का?
0: हो, आता तरुण महिला ज्या आहेत त्यांचा जास्त, किंवा आता जे काही
1: तारुण्यात
0: पदार्पण केलेल्या मुली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या व्यवसायांमध्ये येत आहेत, मदत करत आहेत, कारण त्या थोड्या शिकलेल्या असल्यामुळे त्यांना डिजिटल नॉलेज आहे, त्याच्यामुळे त्याचा हे करतायत. शेती क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला सहभाग आहे. म्हणजे त्या फक्त कुठला उद्योग न करता शेतीमध्ये सुद्धा तांत्रिक नॉलेज, म्हणजे आता आपण बघतो की परंपरागत शेती सोडून त्या आता टेक्नॉलॉजी, जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा उपयोग करून शेती करायला लागलेल्या आहेत. पशुपालन आणि दुग्धपालन व्यवसाय त्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. लघु उद्योग जे आहे, जसं हस्तकला असेल, शिवणकाम असेल, किंवा घरगुती एखादं खाद्यपदार्थ तयार करणं असतील, नंतर शेळीपालन असेल, त्यानंतर आपलं गांडूळ खत तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्या करत आहेत. आणि फक्त पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण महिलांचा जर विचार केला तर माझ्याकडे 50 ते 60 गट आहेत, की जे वेगवेगळ्या ह्याच मी जेवढे तुम्हाला विषय सांगितले त्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने, त्या चांगल्या पद्धतीने उद्योग करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि मी त्यांच्यातला बदल हा बघितलेला आहे, की त्या महिला कधी समोर येऊन बोलणार नव्हत्या, आज त्या महिला स्वतःहून समोर येऊन, जर तुम्ही त्यांना स्टेजवर जरी बोलवलं आणि 2 मिनिटं बोलायला सांगितलं, त्या आत्मविश्वासाने त्या. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पैसा तर येतोच, पण सगळ्यात महत्वाचा जो आहे त्यांचा कॉन्फिडन्स, तो याच्यामधनं त्यांचा वाढतो आहे.
1: म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी असं कोणतंही वयाचं बंधन नाहीये?
0: नाही, अगदीच नाही.
1: मध्यमवयीन स्त्री असेल किंवा काही होतकरू स्त्री असेल की तिच्याकडे अनुभव आहे आणि तो कसा वापरायचा आहे, तर ती या क्षेत्रामध्ये येऊन आपलं आर्थिक स्तर वाढवू शकते आपलं, आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच ती पाठबळ देऊ शकते.
0: हो हो, नक्कीच नक्कीच.
1: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भरतेला कशी मदत झालीय?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे जसं आता आपण बघतोय की विक्री, कारण काय होतं की ग्रामीण महिलांना त्या बनवतात, त्यांचे प्रोडक्ट तयार करतात, जसं लोणची आहेत ते बनवतात, पापड बनवतात, पण प्रॉब्लेम येतो की त्यांना विक्री कशी करायची. आणि मग ही विक्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान त्यांना खूप उपयोगाचं आहे. जसं तुम्ही सोशल मीडियावर तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते टाकून तुम्ही त्याच्यामधनं मार्केटिंग करू शकता, त्यानंतर

0: ऑनलाईन तुम्ही ते मार्केटिंग करू शकता. तर ते सुद्धा ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा माल जो आहे तो चांगल्या पद्धतीने
1: विकू शकता.
0: कृषी मेळावे जे असतात तर त्या मेळाव्यांमध्ये सुद्धा त्या ज्या आहेत विक्रेत्यांची करू शकतात. पण डिजिटल माध्यमातून त्या चांगल्या पद्धतीने अजून जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. सो ते त्याचं नॉलेज त्यांना असणं किंवा ते घेणं त्यांना खूप गरजेचं आहे.
1: बर, आत्मनिर्भर भारत यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेली अशा काही महिलांचा उदाहरण तुम्हाला सांगता येतील?
0: हो नक्कीच, खूप सारी उदाहरणं आहेत अशी जी आपण सांगू शकतो. आमच्याच कोसबाडलाच आम्ही काही गट आहेत, तर त्या गटामधल्या महिला सुरुवातीला त्या घरीच म्हणजे त्यांच्या शेतातली कामं एवढंच त्यांचं हे होतं. त्या काही महिला होत्या ज्या कंपनीमध्ये वगैरे कामाला जायच्या, त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे घोळवळ वगैरे त्या भागामध्ये चिकू मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सो त्यांनी चिकू जे आहे तर चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यातल्या 4-5 महिलांनी ते बनवायला सुरुवात केली, परंतु मार्केटिंग त्यांना बरोबर जमत नसल्यामुळे त्यांनी ते सोडलं. परंतु जेव्हा नंतर हळूहळू त्यांना हे कळायला लागलं की आपण हा व्यवसाय जर केला तर याच्यामधनं आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने मग पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, या सगळ्यांचं प्रशिक्षण घेतलं, या सगळ्यांचं त्यांनी कौशल्य प्राप्त केलं. आणि आता त्या महिला ज्या आहेत तर त्या 1 वर्षामध्ये 10 लाख रुपये कमवत आहेत. त्यांना वेगवेगळे पारितोषिकं मिळालेले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, आणि त्यांनी स्वतःचं एक मोठं युनिट तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं मोठे ड्रायर्स आहेत त्यांच्याकडे, नंतर आधुनिक पद्धतीने त्यांनी पॅकेजिंगचे आणि लेबलिंगचे त्यांच्याकडे मशिनरी आहेत. आणि भारत सरकारची एक PMFME प्रधानमंत्री अन्न सुरक्षा प्रक्रिया योजना आहे, तर त्या PMFME योजनेचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे. आणि त्याच्यामधनं आता त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांची जी फळ प्रक्रियेचं उत्पादन आहे ते खूप छान पद्धतीने घेत आहेत. तर हे खूप चांगलं असं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडल्या काही महिला ज्या आहेत त्या शिलाई काम त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कौशल्य स्थापन केलेलं आहे. आणि त्या जसं मी मगाशी पण सांगितलं की त्या शिलाई कामासोबत त्यांनी वारली पेंटिंगला एक जोड दिली आहे. मग त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट त्यांच्या तयार केलेले आहेत. जसं एक त्यांनी की आपण डायरी विकत घेतो, आपण डायरी घेताना नॉर्मल डायरी कुठे दुकानामधनं जाऊन घेतो, त्यांनी डायरीला छानपैकी वरनं कापडाचं कव्हर लावलं, त्याच्यावर वारली पेंटिंग केलं आणि त्या डायऱ्या त्या विकतात. तर हे खूप असं कौशल्य आणि वेगळं काम आहे. आणि त्यांना सुद्धा वेगवेगळे पुरस्कार जे आहे शासनातर्फे मिळालेले आहे. आणि त्या स्वतःची जी कला आहे ते खूप वेगवेगळ्या माध्यमातून अशा पद्धतीने दाखवत आहेत. सो आदिवासी भागामधल्या सुद्धा ग्रामीण महिला खूप मोठ्या पद्धतीने आत्मनिर्भर झालेल्या आहेत.
1: मार्केटिंग करणाऱ्या काही महिलांची उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला?
0: हो, आता जसं मी बानघरचं एक उदाहरण दिलं की ज्या महिला मशरूम करतायत. आता मशरूम आपल्याकडे आपण बघतो की मशरूम जे आहे ते लोकांना खायला एवढं अजून माहिती नाही आहे, परंतु एवढ्या ग्रामीण भागामध्ये राहून त्या महिला मशरूमची विक्री करतात. त्यांनी विक्री करण्यासाठी जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यूज केले आहेत, काही सोशल मीडियाचा त्यांनी वापर केलेला आहे. स्वतः त्या मार्केटमध्ये जातात किंवा जे जवळपासचे जे त्यांचे गावांमधले
1: आठवडी बाजार
0: तर वेगवेगळ्या गावांमधला आठवडी बाजार आहे तिथे जाऊन त्या विकतात. त्याच्यानंतर एक्झिबिशन्सला त्या विकतात. सो आता असं झालेलं आहे की त्यांच्याकडे लोक येतात की आम्हाला तुमच्याकडे जो माल आहे तो पाहिजे आहे. तर सुरुवातीला थोडंसं आपल्याला त्याच्यासाठी स्ट्रगल करायला लागतो, पण त्याच्यानंतर लोकांना जेव्हा कळतं तर लोक आपल्यापर्यंत येतात.
1: बरं, यामध्ये येऊ पाहणाऱ्या स्त्रियांना मुलींना काय तुम्ही सांगाल?
0: हेच सांगेल मी की आपल्या प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं एक कौशल्य असतं, ते कौशल्य आपण ओळखलं पाहिजे आणि ते ओळखून तुम्ही त्या कौशल्याला अजून चांगल्या पद्धतीने एखादं प्रशिक्षण घेऊन त्या कौशल्याला आपण प्रशिक्षणाची जर जोड दिली तर तुमचं कौशल्य अजून चांगल्या पद्धतीने वाढेल आणि तुम्ही चांगला उद्योग सुरू कराल. उद्योगात येण्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही आहे की आत्ता माझ्या 40 आहे किंवा 50 आहे तर मी कसा उद्योग चालू करू. तुम्ही कुठल्याही वयामध्ये उद्योग चालू करू शकता. पहिले फक्त एकच आहे की व्यवस्थित प्रशिक्षण घ्या, व्यवस्थित शिका आणि त्याच्यानंतर पहिला छोटा चालू करा आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्योग जो आहे तो हळूहळू आपल्याला वाढवता येतो. आणि शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत ज्याच्यामधनं त्याचा आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदा आपल्याला घेता येतो.
1: लोकल फॉर व्होकल या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे?
0: खूप छान संकल्पना आहे ती. कारण जर आपण आपल्याच गावातल्या लोकांनी बनवलेले प्रोडक्ट जर घेतले आणि त्याला जर आपण प्राधान्य दिलं तर आपल्याला म्हणजे दुसऱ्या देशातल्या किंवा दुसऱ्या बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. गावातल्या लोकांनी जर गावामध्येच जर वेगवेगळे उद्योग चालू करून त्यांनी त्याच गावामधल्या लोकांनी त्यांच्या उद्योगाला जर पाठिंबा दिला आणि त्या वस्तू घेतल्या तर तिथल्याच गावातल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल. नाहीतर काय होतंय, गावामध्ये गाव ओसाड पडतायत, गावातली

0: ही मंडळीकडे येते
1: आणि
0: मग त्याच्यामुळे गावं उसाड पडत आहेत, गावामध्ये कुणी राहत नाहीये. पण तिथल्या मुलांनी जर तिथेच उद्योग चालू केले तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला पैसा पण मिळणार आहे आणि जी आर्थिक व्यवस्था आहे आपली ती सुद्धा उंचावणार आहे आणि जी गावं जी ओसाड पडत आहेत ती सुद्धा ओसाड पडणार नाही. शहरावर पण सुद्धा त्याचा जास्त भर जो आहे तो पडणार नाही. त्याच्यामुळे लोकल फॉर व्होकल ही खूप छान योजना आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला काही नोकऱ्या मिळणार नाहीयेत. सो त्याच्यामध्ये आपण उद्योगधंदा चालू करणं ही खूप ही जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपण कुणावरही आपण आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. सो आपण स्वतः प्रत्येकीने आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे.
1: भविष्यामध्ये भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकेल का? काय
0: अगदी अगदी जर प्रत्येकाने मनावर घेतलं, जर प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक पुरुषाने जर मनावर घेतलं की आपल्याला आपला भारत आत्मनिर्भर करायचा, आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करू ना की आपण तिथनं बाहेरनं आयात करू. सो आपल्याला जर आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करायला लागलो तर आपली अर्थव्यवस्था आहे ती खूप उंचावेल. आणि ती अर्थव्यवस्था जर उंचावली तर प्रत्येकाचं राहणीमान सुद्धा याच्यामध्ये चांगलं होईल. आपल्याला ज्याही काही सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीच्या मिळतील. त्याच्यामुळे हा जो भारत देश आहे हा नक्कीच आत्मनिर्भर भारत हा होऊ शकेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी ऐकत होतो आणि नक्कीच ग्रामीण भागातल्या महिला यामध्ये उतरल्या तर शहराकडे येणारा लोंढा जो आहे तो थांबेल, ग्रामीण भागांचा विकास होईल, आर्थिक स्तर उंचावतील आणि अर्थातच आपल्या भारत देशाची सर्वांगीण प्रगती होईल. तर रुपाली मॅडम, आज तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला या संकल्पनेविषयी माहिती दिलीत. आमच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल यामुळे नक्कीच. तर कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला या विषयावर प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण आत्ताच ऐकलीत.

वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं साक्षी या चित्रपटातलं श्रीकांत नरुले यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं मनोहर गुलामरेंचं. श्रोते हो, आता वेळ झाली आहे माझा वार माझं शिवार या कार्यक्रमातून निरोप घेण्याची. तत्पूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळणार आहे सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन या विषयावर डॉक्टर अमोल दहीफळे यांची मुलाखत. तत्पूर्वी 6:40 वाजून आपण भेटणार आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात. याअंतर्गत कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य या विषयावर आपण माहिती ऐकू शकता. 6:40 वाजून पुनःप्रसारण होईल 2:02. आता कार्यक्रमातून निरोप घेऊया. माझा वार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत होवो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर.

0: સાગર ભારત હોવો.
1: રાત્રીચે 8:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकता.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा दाखल केला आहे. CBIच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं NTAनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा MBBSसह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को CBI को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने NTA के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये TVKचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णाद्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णाद्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव RS भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे AMMK पक्षाचे आमदार S कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. TVK पक्षाचे आमदार JCD प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव स्वयं यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी स्वयं यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे 1 डॉलरसाठी 95 रुपये 63 पैसे मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्रमंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है. यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इको सिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उल्थापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाइल

0: ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात किसन बणगर आणि सहकाऱ्याने सादर केलेली धनगरी ओवी.

0: या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला.
1: अगदी या मारतंड लोकांनी बरं का
0: विठ्ठल रुक्मिणीचं लगीन झालं
1: आणि त्या वेळेला
0: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
1: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
0: राणे माझं परपंचात मन रामात नाही
1: लगीन झाली गोष्ट करे पण परपंच करून अशी विच्छा आहे माझी
0: संन्यास घ्या.

0: आशीर्वाद बोललाव
1: अगदी भेटले बरोबर
0: बोलत होता विठ्ठलदेवाला
1: काय बोलत होता त्या वेळेला
0: विठ्ठलदेवाला लगीन कारण करून परत संन्यास घेणं अगदी
1: ही सोबत नाही बरं का तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती बोललाव बोलतो विठ्ठलाला स्वतः जाशी झाला
0: तू चित्र होऊन अजून फेडलेला नाही तू सरळ जायचं आपल्या प्रपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोणी पण

0: संघाकरजा म्हणून सांगितलेलं होतं.
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचं ऐकून जे ना
1: निघून कुठवरा

0: मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं

0: हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही असा नेम ठरवला होता धर्म मारतंडाने आळंदीच्या लोकांनी.
1: आणि त्या वेळेला

0: दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या शेतबेटावर
1: आणि दिवस लागले होते काढायला शेतबेटाला
0: दिवसापासून शिती सुराचं दर्शन नाही
1: होय
0: आंघोळी नाही ह्या वेळेला
1: विचार

0: धरणीला ठेवला होता.
1: अगदी टिवलजीना
0: आंघोळीसाठी स्नाना साठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
1: होता ज्ञानेश्वर माऊली पाण्यामध्ये जाऊन जिना.
0: एवढ्यात काय झालं त्या वेळेला
1: कोणता प्रकार घडला देवा.
0: धर्म मारतण मोरेश्वर काका
1: मोरेश्वर काका अगदी नेत्रान बघायला
0: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता. आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: अगदी पाहून जिना
0: काही बोलत होता त्या वेळाला
1: काही लागला बोलायला.
0: अरे संन्याशाच्या कारच्या
1: अरे संन्याशाच्या मुला
0: तू कशाला आलास ह्या ठिकाणाला
1: आणि आंघोळी करायची तुझी लाठी नाही.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: रात्रीचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोक. द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे. बोल आहेत घडी पलछीन कछु ना सुहावे. मध्यलय तराणा जपतालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे विनोद पडगे यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोक.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या. आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
2: नभोनाट्य सादर करीत आहोत कळत नकळत. लेखक सुरेश खरे. सादर करते विजय रणदिवे. ऐकूया नभोनाट्य कळत नकळत.
3: किती उशीर हा, मला तर बाई काळजीच वाटायला लागली होती. अहो ऑफिस मध्ये काही विशेष काम होतं का? अहो बोला ना. किती वेळ फोन करायचा प्रयत्न केला मी, पण कुणी उचलतच नव्हतं. अहो बोलताय ना, का उशीर झाला? आणि सकाळी काही मला सांगून सुद्धा गेला नव्हता की उशीर होईल म्हणून.
4: आता सकाळी कुठं माहित होतं की आज
3: काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं दिसतंय. मूड ठिकाणावर दिसत नाहीये एका माणसाचा. अ काय झालं?
4: नाही ग, तसं काही विशेष झालेलं नाही.
3: तरी पण
4: अगं नेहमीच
3: असं नाही करायचं गडे.
4: असं लाडात यायचं नाही. जेव्हा गडे म्हणायला पाहिजे होत तेव्हा कधी म्हटलं नाही आणि आता सुचतंय.
3: असू दे.
4: हे बघ, जसं लाडात यायचं नाही तसं रुसायचं नाही.
3: अहो पण तुम्ही सांगणार आहात की नाही?
4: काय ते
3: आज एवढा उशीर का झाला
4: सांगूच म्हणतेस? बर. अगं तो गडकरी माहित आहे ना तुला?
3: त्याच
4: तो ग माझ्या ऑफिस मधला.
3: अहो मग त्याच काय?
4: त्याच काही नाही ग, त्याच्या मुलीच. अगं अजून 16 पूर्ण झाली नाहीत, पळून जात होती एका बरोबर.
3: अगो बाई,
4: वेळी समजलं म्हणून पुढचा गोंधळ टाळता आला. ते निस्तरता निस्तरता इतके वाजले बघ.
3: कमाल आहे बाई हल्लीच्या मुलींची.
4: हे म्हातारी सारखं बोलू नकोस.
3: अहो पण तिचं वय काय म्हणाला?
4: म्हणूनच तर त्याला वेळ वय म्हणतात. अगं होतं असं या वयात, चुकतात मुलं. आपल्या अंगात चुकण्याचे गट्सच नव्हते बघ. आवडतं कुणीतरी ते कबूल करायचं.
3: अगदी अनुभवावरून बोलताय. होती वाटतं अशी कुणीतरी वेड्या वयात भुरळ पाडणारी.
4: जेलस जेलस बी ए स्पोर्ट.
3: जेलस व्हायचं काय कारण? अहो अहो सांगा ना कोण होती ती.
4: ए म्हणजे तू अगदी धरूनच चालली आहेस की?
3: मग खोट आहे का ते? मी सांगते काहीतरी असलंच पाहिजे.
4: अग
3: त्याशिवाय तुम्हा पुरुषांना एवढा कनवाळूपणा येणारच नाही. वेड वय असत, आवडत कुणीतरी.
4: अग पण
3: अहो कशी होती? होती
4: कोण?
3: अहो तीच
4: गोड होती.
3: आणि
4: आणि काय, लाजरी होती, डोळ्यांनी बोलायची. आ हा हा हा हा. आणि दातांचं तर काय वर्णन करू सांगू, दात इतके सुरेख होते. पण खरं सांगू, सर्वात कशाचा मोह मला झाला, तिचे लांब सडक मुलायम रेशमी केस. आ हा हा हा हा.
3: केसांना हात लावून पाहिला होतात वाटत.
4: अगं कुळी की काय तू, नुसती कल्पना. तेव्हा शब्दानं स्पर्शानं प्रेम करायचं नव्हतं, मनातल्या मनात डोळे मिटून प्रेम करायचं.
3: मग पुढे काय झालं तिचं?
4: काय होणार, नेहमीच दुसऱ्याशी लग्न असेल कुठेतरी जगाच्या पाठीवर सुखानं नांदत.
3: कमाल आहे बाई, किती गुंतायचं माणसानं. जाऊ देते, मी चहा घेऊन येते बरं.
4: म्हणजे
3: आपलं नव्हतं हं असं काही?
4: शक्यच नाही, असं होणारच नाही. ए हेमा सांग ना.
3: अहो काय सांगू, नाही म्हणजे तसा होता एक, खूप खूप आवडायचा मला. पण जाऊ दे, ते जाऊ दे. चहा घ्यायचा असेल ना तुम्हाला?
4: चहाचं राहू दे ग, आधी मला सांग बरं.

0: कोण होता तो? अगं सांग ना, कम ऑन, बी स्पोर्ट.
1: बघ हं,
0: अगं खरंच मला काही वाटायचं नाही, सांग ना.
1: नक्की,
0: अगदी नक्की. सांग बरं, नाव काय त्याचं?
1: श्याम.
0: हां,
1: श्याम नाव होतं त्याचं.
0: बर.
1: अतिशय स्मार्ट होता, क्रिकेट तर इतका छान खेळायचा.
0: असं?
1: कॉलेजमध्ये मला सिनियर होता. आणि एकदा की नाही मराठी मंडळाच्या ट्रीपला ना, म्हणजे मुकेशची गाणी तो इतका छान म्हणायचा, त्याला खूप आग्रह केला सगळ्यांनी गाणी म्हण म्हणून.
0: बर,
1: तयारच होईना. पण मी नुसतं म्हटलं ना की ए श्याम, अरे गाणं म्हण ना मुकेशचं, ते लगेच म्हटलं.
0: हो का?
1: कुठलं असेल ओळखा पाहू.
0: कोणतं गाणं असेल बरं?
1: मुकेशचं हो. तू कहे अगर मैं जीवन भर गीत सुनाता जाऊ.
0: मग?
1: मग काय? काही नाही, जाऊ दे.
0: काय ग हेमा, माझ्याहून स्मार्ट होता का ग तो? मग तुला त्याची आठवण होत असेल? नाही, सांग ना.
1: होते कधी कधी.
0: कधी कधी? कधी कधी म्हणजे कधी? मी असताना की मी नसताना?
1: तुम्ही असून नसताना. बरं जाऊ दे. काय हो, आपण जुन्या विषयावर बोलत बसलत मगाचपासून. वॉश घ्या बरं जरा, मी चहा टाकते. हां, तुम्हाला केसाचा बॉब कट का आवडत नाही ते आज मला कळलं.
0: हेमा, ए हेमा.
1: काय?
0: त्यानं तुला लग्नाचं विचारलं असतं तर तू हो म्हटलं असतंस?
1: कदाचित. कदाचित नाही, नक्कीच हो म्हटलं असतं मी.

0: कौन? आले आले कौन है?
1: मिस्टर नाडकर नाहीत घरात?
0: श्याम श्याम तुम्ही तुम्ही कसे इथे?
1: तुम्ही हेमा करेक्ट?
0: यस। अहो श्याम या ना, आत या।
1: चटकन ओळखू न शकण्या इतका बदल झालाय तुमच्यात।
0: तो कसा काय?
1: नाही तो नाही सांगता यायचा, पण झालाय मात्र निश्चित, तुम्ही मिसेस नाडकर नाही तर।
0: हा बदल म्हणताय होय, मला वाटलं।
1: नाही हा बदल नाही, ही नवी ओळख। किती वर्षांनी भेटतो ना आपण?
0: कॉलेज संपल्यावर आज प्रथमच भेटतोय आपण।
1: हो ना।
0: पण श्याम तुमच्यात मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही।
1: अहो ते फिजिकल फिटनेसचं फॅड आहे ना डोक्यात।
0: श्याम तुम्ही अजून क्रिकेट खेळता?
1: खेळतो की पोरांबरोबर कंपाऊंड मध्ये।
0: आणि ती मुकेशची गाणी
1: तुमच्या बरंच लक्षात आहे वाटतं।
0: अजून म्हणता तुम्ही गाणी?
1: अहो कॉलेजमधला मूर्खपणा कॉलेज संपल्यावर संपवायचा असतो, तो आयुष्यभर थोडाच करत बसायचा असतो।
0: नाही पण तुम्ही खूप छान गायचात। हं
1: कसं काय, अहो वासरात लंगडी गाय शहाणी, सगळेच बेसूर असले ना की एखादा सुरातला माणूस ऐकायला बरा वाटतो इतकं। बाय द वे मिस्टर नाडकर्णी नाही घरात?
0: तुम्ही असं उभे का आपण? अहो बसा ना। अरे हो तुम्ही मिस्टर नाडकर्णींना भेटायला आलात नाही का?
1: हो मिसेस नाडकर्णी इथे राहतात हे कुठे मला माहिती होतं?
0: मिसेस नाडकर्णी आणखी कुठे राहणार?
1: मिसेस नाडकर्णी म्हणजे हेमा।
0: श्याम मिस्टर नाडकर्णींना तुम्ही ओळखता?
1: नाही ओळख करून घ्यायला चालोय मी इथं।
0: काही विशेष?
1: सांगतो, मिस्टर नाडकर्णी जिथं काम करतात ना त्या कंपनीत एक टेंडर भरलंय मी।
0: हां
1: मी कॉन्ट्रॅक्टच्या बिझनेसमध्ये आहे।
0: बरं।
1: हे एक फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे, नाडकर्णींच्या रेकमेंडेशनला फार महत्त्व आहे। त्यांनी रेकमेंड केलं की पुढे जीएमची सही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी।
0: सो
1: मी त्यांना विनंती करायला आलोय की त्यांनी रेकमेंड करावं।
0: ए माझा नवरा त्यातला नाहीये।
1: हेमा हेमा तू गैरसमज करून घेऊ नको, मी काही लाज वगैरे द्यायला आलेलो नाहीये। अगं ते हेल्पफुल आहेत असा त्यांचा लौकिक आहे। इफ ही वॉन्ट्स टू डू इट ही विल डू इट।
0: ही विल डू इट। ओके
1: थँक यू व्हेरी मच।
0: या फॉर्मॅलिटीज पाळल्याच पाहिजेत का श्याम?
1: ओके राहिलं।
0: ए श्याम इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, जुनं काहीतरी बोलूया ना रे। ए कुणी भेटलं का रे आपल्या वेळचं?
1: फारसं कुणी नाही भेटलं, असंच अचानक योगानं कुणी भेटलं आजच्यासारखं तर झालं। काय की

0: भौगोलिकदृष्ट्या जग खूप लहान झालं असेल, पण माणसं मात्र एकमेकापासून दूर चालली
1: आहेत. तू अजूनही पूर्वीसारखं छान बोलतोस हा. सॉरी, आय मीन तुम्ही.
0: काही हरकत नाही, तू म्हटलं तरी. बरं, मी निघतो आता. एवढं माझं काम.
1: थांब ना, ए काय एवढी घाई आहे रे. अरे चहा तर घेशील.
0: पण तू कुठेतरी बाहेर निघालीस ना.
1: हे आलं की निघणारच आहे, पिक्चरचा बेत आहे.
0: हा बरं, मग मी थांबतो. पण ते चहाचं राहू दे.
1: आणि काय म्हणत होते बरं मी. हे का रे, लग्न बिग्न केलंस की नाही.
0: नाही केलं नाही, झालं. कोणी आलं वाटत.
1: हे आले वाटत.
2: हेमा, हेमा, आर यू रेडी? सॉरी सॉरी सॉरी, मला उशीर झाला. पण आपण
1: थांब, तुझी ओळख करून देते. हे मिस्टर कर्णिक, कॉलेज मधली आमची ओळख. हा
2: हो हो, ग्लॅड टू मीट यू. मला वाटतं आपली पूर्वी कधी ओळख झाली नाही.
0: अहो, लग्नाला कुठे बोलवलंय ना.
2: दॅट्स नो गुड हेमा, नो गुड. यू शूड हॅव इन्व्हायटेड. अगं, मला माझ्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी आठवणीनं त्यांच्या लग्नाला बोलावलं होतं, आणि मी सुद्धा गेलो होतो न विसरता. बरं, ते जाऊ दे. पण आज एकदम अचानक.
1: अहो, तुम्हाला भेटायला आले आहेत ते.
2: मला भेटायला? हा बोला बोला बोला. व्हॉट कॅन आय डू फॉर यू?
1: ए सांग ना, तुझं काय काम आहे ते.
0: साहेब, मी एक टेंडर भरलंय तुमच्या ऑफिसमध्ये.
2: अच्छा.
0: आणि मला ते मिळायला हरकत नाही. बट आय वॉन्ट यू टू गार्ड माय इंटरेस्ट. तुम्ही रेकमेंड केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही.
2: बरं.
0: नाही, तुम्ही बऱ्याच जणांना मदत केली आहे. प्लीज यावेळी मला मदत करा.
1: यू मस्ट डू इट प्लीज, माय रिक्वेस्ट.
2: रिक्वेस्ट? यू शूड ऑर्डर मी. मिस्टर कर्डिक, तुम्हाला सांगायला हरकत नाही. हा मी माझ्या बायकोच्या मुठीत असल्यामुळे आणि तिच्या हुकमाचा ताबेदार असल्यामुळे तुमचं काम होईल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. अरे यार, त्यांना चहा बिहाचं काही विचारलंच की नाही. हा
1: अहो नाही, तुमचीच वाट पाहत होते. ए श्याम, तुला चहा चालेल ना?
2: हा श्याम.
1: हो तोच, परवा बोलले नव्हते का?
2: ओ आय सी आय सी.
0: साहेब, आपण सिगरेट?
2: मी ओढत नाही सिगरेट. अगं, ए झाला की नाही चहा? आपल्याला उशीर होतोय.
0: राहू दे, चहाचं काही एवढं अडलेलं नाही, होईल पुन्हा केव्हा तरी.
2: कशाला ठेवलाच आहे, कदाचित झालाही असेल.
1: अहो काय एवढी घाई, इंग्लिश पिक्चर तर आहे, इंटरवलला गेलो तरी चालेल. मी तर म्हणत होते नाही गेलं तर नाही का चालायचं.
2: नाही चालायचं.
1: अहो आत्ता मिनिटापूर्वी तर म्हणालात ना, बायकोच्या मुठीत, हुकुमाचा ताबेदार वगैरे वगैरे. आणि इतक्या लगेच आपलं खरं स्वरूप दाखवायला हवंच होतं का?
2: नाही जायचं का मग? सांग.
1: अहो जाऊया. हो गंमत केली मी.
2: चल चल, आटोप लवकर. सॉरी, मी आज तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही.
0: इट्स ओके.
1: आता पुन्हा कधी?
0: आता यावंच लागणार.
2: यावंच लागणार? ते का म्हणून?
0: काम आहे ना.
2: ओ आय सी.
1: ए श्याम, पुढच्या वेळेला येशील तेव्हा फोन करून ये. हा
0: अच्छा.
2: हेमा, आपण निघायचंय ना.
0: तुम्हाला उशीर झालाय माझ्यामुळे. मी लिफ्ट देऊ का तुम्हाला?
2: नको नको, त्याची काही गरज नाही. जाऊ आम्ही टॅक्सीने.
0: आय एम शुअर यू विल डू माय वर्क.
2: आय विल ट्राय.
0: ट्राय?
2: येस ट्राय. इतर बऱ्याच गोष्टी पाहायला पाहिजेत. मला जे करता येणं शक्य आहे ते मी करायचा जरूर प्रयत्न करीन. आता मी फक्त एवढंच सांगू शकतो बस.
0: बरं, मी पुन्हा केव्हा येऊ?
2: फोन करा ना. आय विल टेल यू. नाही म्हणजे आलात तर हरकत नाही, पण फक्त याचसाठी यायची तशी आवश्यकता नाही.
0: पण माझं काम होईल ना?
2: बघू आपण, ठरवू आपण. या.
0: अच्छा निघतो मी. हेमा अच्छा.
2: हा बरं बरं,
1: लवकर या पुन्हा.
0: हो हो.
2: अच्छा ओके
0: ओके
1: ओके.

0: हॅलो
1: हॅलो अनिल नाडकर्णी हियर.
0: मी श्याम बोलतोय साहेब.
2: कोण श्याम?
0: श्याम कर्णिक.
2: येस मिस्टर कर्णिक.
0: काय झालं मग?
2: कशाच?
0: नाही ते माझं काम होतं ना.
2: अजून नाही झालं
0: पण होईल ना.
2: तुम्ही असं करा, दोन चार दिवसांनी फोन करा.
0: पण बघा जरा आपण वैयक्तिक लक्ष घालून. बाय द वे हेमा आहे का घरात?
2: हेमा ना? हो. नाही म्हणजे ती आंघोळीला गेली आहे. मी सांगेन तिला तुमचा फोन आल्याचा. बाय.
3: कुणाचा होता फोन?
0: अरे तू इथेच आहेस का? मला वाटलं तू आंघोळीला गेलीस.
3: इतक्या उशिरा? पण काय हो, कुणाचा होता फोन?
0: कर्णिकचा होता.
3: श्यामचा? काय म्हणत होता?
0: काही नाही, थोडं त्या कामाविषयी होत.
3: अहो हे पहा, त्याचं काम निश्चित करायचं. तुम्ही मनावर घेतलं ना तर नक्की काम होईल. पहा त्याचं.
0: चुकतेस चुकतेस. मी मनावर जर घेतलं नाही तरच काम करू शकेन.
3: म्हणजे?
0: तुला नाही समजायचं ते. चला मला लवकर निघायचंय, मी निघतो आता.

0: हॅलो, मी श्याम कर्णिक बोलतो आहे. काय कटकट आहे या श्यामची? असं करतो, हा फोनचा रिसिव्हरच काढून ठेवतो ना आता. चला, मला निघायलाच हवं.
1: अहो अहो, गेले वाटतं, आज न सांगताच गेले. अगो बाई, आणि हा रिसिव्हर कोणी काढून ठेवलाय?

0: अरे सिगरेटचं पाकिट.
1: तुम्ही केव्हा आलात?
0: हा काय आत्ताच येतोय. हेमा कुणी आलं होतं का?
1: हो, श्याम आला होता दुपारी.
0: असं, श्याम आला होता. कशासाठी आला होता?
1: चौकशी करायला.
0: चौकशी कुणाची?
1: अहो त्याच्या कामाविषयी.
0: पण मी नसताना. हे बघ हेमा, ऑफिसची कामं मी घरी आणत नाही आणि ऑफिसच्या कामासाठी कुणी घरी आलेलंही मला आवडत नाही. त्यालाही सांग तसं. एवढी जर घाई होती तर फोन करून विचारायचं त्यानं.
1: त्याला नाईलाजानं यावं लागलं.
0: का पण?
1: बऱ्याच वेळा फोन करून सुद्धा फोन लागला नाही, कारण कुणीतरी रिसिव्हर काढून ठेवला होता.
0: अरे रिसिव्हर काढून ठेवला हे तिला कळलं वाटतं?
1: अहो अहो, असं का वागताय तुम्ही त्याच्याशी?
0: असं म्हणजे कसं?
1: ते तुम्हाला माहीत आहे.
0: पण म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं.
1: मला चांगलं ठाऊक आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते.
0: आय डोंट वॉन्ट युअर सर्टिफिकेट.
1: मग औदार्याचा आव आणू नये म्हटलं माणसानं. म्हणे कम ऑन बी स्पोर्ट, मला काही वाटायचं नाही वगैरे वगैरे.
0: हेमा हेमा, तुझ्या मित्राची बाजू घेऊन तू नवऱ्याशी भांडतेस?
1: मी तुमच्याशी नाही, तुमच्या वृत्तीशी भांडते.
0: म्हणे वृत्तीशी भांडते, तुझं काय म्हणणं आहे? मी काय त्याचं पंचारतींनी स्वागत करायला हवं होतं?
1: बस बस बस, असं म्हटलं की झालं. तुम्हा नवऱ्यांकडे जेव्हा पटणारा आर्ग्युमेंट नसतं ना, तेव्हा फक्त टोकाला जाऊन बोलायचं एवढंच तुम्हाला करता येतं.
0: माहिती माहिती.
1: जाऊ दे, तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतंय हे मला पूर्णपणे समजलेलं आहे. मला फक्त तुम्ही इतकंच सांगा की तुम्ही त्याचं काम करणार आहात की नाही.
0: एखाद्या अशिक्षित बाईसारखं बोलू नकोस. या गोष्टी काही सोप्या नसतात. ऑफिसच्या कामाला काही नियम असतात, काही प्रोसिजर्स असतात, काही मर्यादा असतात. मी कमिटमेंट देऊ शकत नाही.
1: आणि मला हे पटेल असं वाटतंय की काय तुम्हाला? तुम्ही काय करू शकाल आणि काय करू शकणार नाही हे मला चांगलं समजतंय. हे पहा, तुम्ही सरळ सांगून टाका ना की मला हे काम करायचं नाहीये म्हणून.
0: हे बघ, मी तसं म्हटलेलं नाही.
1: तुम्ही तसं म्हणणारही नाही.
0: का?
1: कारण ती एक डायरेक्ट कबुली होईल ना आपल्या कोत्या मनोवृत्तीची. तो एक माझा जर सर्वसामान्य मित्र असता तर कदाचित तुम्ही हे काम केलंही असतं. कदाचित का, निश्चितच केलं असतं. पण मला त्याच्याविषयी आत्मीयता होती, त्याचं काहीतरी विशिष्ट स्थान होतं.

0: सहन नाही करू शकत
1: अगं,
0: आणि माझी त्याच्याबद्दल तक्रारही नाही, पण तसं सरळ सांगा ना, उगाच औदार्याचा आव आणू नका, निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा.
1: तू फार बोलतेस.
0: पण खरं बोलतीये,
1: मी हे काम केलंच पाहिजे असा तुझा आग्रह का, पण तेच समजत नाही मला.
0: कारण तुम्हीच तसा शब्द दिलात त्याला.
1: हे बघ, मी कमिटमेंट दिलेली नाही.
0: असं तुम्हाला वाटतंय ना, मग नका करू, मला त्याचं काहीही सुख दुःख नाही.
1: अगं, एका फालतू गोष्टीवरून तू माझ्याशी वाद घालत बसली आहेस असं नाही तुला वाटत?
0: तुम्ही समजता तितकी ती गोष्ट फालतू नाही.
1: म्हणजे आता या विषयावर वाद घालायचा आहे का तुला? तसं सांग.
0: ठीक आहे, विषय बंद. पुढच्या वेळेला फोन येईल तेव्हा सांगून टाका सरळ त्याला की मला जमणार नाही.
1: मी अजिबात सांगणार नाही. तुला काय सांगायचं ते तू सांगून टाक.
0: का म्हणून? आपली असमर्थता आपण आपल्या तोंडानं सांगून टाकावी.
1: हे बघ, मी घाबरत नाही. अगं, काय करतेस तू?
0: त्याचा फोन जोडून देते तुम्हाला.
1: हा, ठेव खाली. काय अडलंय का आत्ताच लगेच?
0: श्याम, तुम्ही या ना, या. अरे, आता तुझाच विषय चालला होता.
2: हा, माझा?
0: बस ना.
2: एनिथिंग रॉंग
0: का?
2: नाही, वातावरण जरा गरम वाटलंय म्हणून.
0: अरे, जरा अकॅडमिक डिस्कशन चाललं होतं. नाही म्हणजे नवरा बायकोंचं नेहमीचं भांडण, पण अकॅडमिक डिस्कशन म्हटलं ना की जरा वरच्या पातळीवरचं वाटतं ते.
2: नाही मग चालू दे तुमचं, मी आपला पुन्हा केव्हा तरी येईल.
0: अहो, श्याम चाललाय.
1: बसा ना, बसा. तसं काही विशेष नव्हतं.
2: नाही, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतो याची मला जाणीव आहे. आय एम सॉरी फॉर दॅट.
0: अहो, त्या त्रास कसला?
2: असं ते कुठे म्हणतायत पण? हे बा, मी आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतो याचा अर्थ असा नाही की माझा आपल्यावर विश्वास नाही, पण त्याचं काय आहे की हे काम माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. मग साहेब, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना या कामात?
1: नाही, येऊ नये तसा, पण
2: तुम्ही डळमळीत बोलताय.
1: हे पहा, मी तुम्हाला फर्म कमिटमेंट काही देऊ शकत नाही.
2: पण सुरुवातीला तुम्ही?
1: हो, मला कित्येक गोष्टींची कल्पना नव्हती. हो,
2: सॉरी इफ आय एम रूड, पण मी असं धरून चालू की तुम्ही या बाबतीत काही करू शकणार नाही म्हणून.
1: दॅट्स बेटर. मी तसा प्रयत्न करेन, पण
2: असू दे. बरं, मी जर दुसरीकडून प्रयत्न केला तर तुमची काही हरकत नाही ना?
1: ओ, माझी हरकत असायचा काय प्रश्न? गो अहेड.
2: नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला कोणत्याही प्रकारे चान्सेस घ्यायचे नाही. माझं काम कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे एवढंच मी जाणतो. मी दुसरे प्रयत्न करीन, तुमची सदिच्छा मात्र माझ्या पाठीशी असू देत.
0: श्याम, आय एम व्हेरी सॉरी. अरे, पण यांना खरोखरच काही अडचणी आहेत रे, नाहीतर हे काम.
2: मी तुला काही दोष देतोय का? तू उगाच काळजी करतेस. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं, माझं काम होईलच, आणि ते झालं ना की मी जरूर पेढे घेऊन येईन. अच्छा, निघतो मी हेमा.
0: बर.
2: अच्छा साहेब.
1: हो, बर, ओके.
0: झालं समाधान?
1: हे बघ हेमा, मला डिस्कस करायचं नाही, विषय संपलेला आहे.
0: आणि माझीही डिस्कस करायची इच्छा नाही, पण एकच सांगते, तू जिच्या आकर्षणात होतास ना, ती लांब सडक केसांची मुलगी मला जर कधी भेटली असती ना, तर प्रयत्न करूनही इतकं क्षुद्रपणाचं वागणं मला कधीच जमलं नसतं.

0: बघ कोण आले ते. ए हेमा, कोणतरी आलंय वाटतं बाहेर.
1: मी आहे. गुड इव्हनिंग मिस्टर नाडकर्णी.
0: ओ हो, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. या ना, या या.
1: सॉरी, मी अपॉइंटमेंट न घेता चालो म्हटलं. लेट मी टेक अ चान्स. सुदैवान तुम्ही भेटलात, बरं झालं. हेमा, ही मिठाई घे. आणि साहेब, थँक्स अ लॉट.
0: म्हणजे तुम्ही मुद्दामून
1: तुम्हाला खिजवायला आलो असं समजू नका साहेब. मला स्वतःला इतका आनंद झाला की तुम्हाला खिजवून आनंद मिळवण्याची गरज नाही आहे. माझ्या आनंदाचा थोडासा वाटा तुमच्या तुम्हाला द्यायला आलो आहे. निर्मळ म्हणा, प्लीज त्याचा स्वीकार करा.
2: तुमचं काम झालं?
1: अगदी 100% झालं.

0: त्याचं काम झालं, समजलं ना? आणि तेही तुमच्या मदतीशिवाय. चांगुलपणा दाखवायची संधी तुमच्या दाराशी चालून आली होती, ती तुम्ही लाथाडलीत. आपण नाही तर जगात दुसरं कुणीतरी कुणासाठी तरी उभं राहतं. श्याम, आय एम सॉरी फॉर यू.
1: तसं नाही ग.
0: नाही म्हणजे?
1: नाही, त्यांनी मला प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष मदतच केली आहे.
0: म्हणजे ती कशी का?
1: तुमच्या नोटमधलं शेवटचं वाक्य सांगू काय? मे नॉट बी रिजेक्टेड, मे बी ॲक्सेप्टेडच्या ऐवजी लिहिलेला, आणि तेवढंच पुरेसं होतं.
2: तुम्हाला कसं कळलं?
1: हे कसं कळू शकतं हेच तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला शक्य असून सुद्धा तुम्ही विचित्र का वागलात हे पण मी जाणलंय.
2: ते खोट आहे, साप खोट आहे. हे पाहत, म्हणजे तसं काही नाहीये ते, पण
1: माझं कारण ऐकून न घेताच तुम्ही बोललात आणि तिथंच घसरलात. मी तुमच्या मनातली माझ्याविषयीची अडी समजू शकतो, म्हणजे ती समर्थनीय असं नाही. बायकोला एखादा जवळचा मित्र का असू नये? तो आपण का स्वीकारू नये? कारण सांगू? प्रबळ मालकी हक्काची भावना. पण मिस्टर नारकर्णी, मित्र हा शेवटी मित्रच असतो आणि पती हा पती. सुसंस्कारी स्त्री या मर्यादा जाणते आणि तशीच वागते. ती तशी वागणार नाही असं धरून चालणं हा तिच्यावरील विश्वासाला तडा देतं. तुम्ही उगाच भलतं काहीतरी डोक्यात घेतलं.
2: पण मी तुमच्या कामाच्या आड तर आलो नाही ना, मग झालं तर?
1: तो तुमचा चांगुलपणा होता. कारण चांगलं करायचं मनात असलं की कुणाचं वाईट करायचं धाडस तुमच्यात नाही. नाडकर्णी साहेब, कॉलेजमधल्या त्या वयातल्या गोष्टींना तसं गंभीर घ्यायचं नसतं, ते तात्पुरतं असतं. त्या गोष्टींना आठवून किंवा ऐकून हसू यायला हवं, गंमत वाटायला हवी. नाडकर्णी, यू हॅड टू बी स्पॉट. तुमची इनडिफरंट ट्रीटमेंट मी का सहन केली सांगू
0: का?
1: मला पाहायचं होतं बायकोच्या मित्राला नवरा कसा काय स्वीकारतो. खरं म्हणजे पाहायची मला गरजच नव्हती. तुमच्या एक गोष्ट कधीच लक्षात आली नाही. तुम्ही कधी मला विचारलंच नाही मी इथं नेमका कुणाच्या सांगण्यावरून आलो.
2: कुणाच्या?
1: खरं म्हणजे माझा पार्टनर इथे येणार होता.
2: बरं.
1: पण त्याला बाहेरगावी जावं लागलं. हे काम तर अर्जंट होतं म्हणून मी आलो त्याच्या बायकोची चिठ्ठी घेऊन.
0: तिचा काय संबंध?
2: हो ना.
1: तुझ्याशी नाही, यांच्याशी आहे. तुमच्या शेजारी राहणारी लांबसड केसांची मुलगी. तुम्हाला ती आवडायची खरं ना?
2: पण मी तिला तसं कधीच सांगितलं नाही. खरंच सांगितलं नाही तिला?
1: या गोष्टी सांगाव्या लागत नाही. आपण कुणाला किती आवडलोय हे स्त्रीला कुठल्याही वयात क्षणार्धात कळतं. तिनं मला सांगितलं की तुम्ही स्वभावानं फार सज्जन आहात, तुम्ही नक्की हे काम कराल. माझ्या नवऱ्याचं काम आहे म्हणून सांगा असं ती म्हणाली. ही विल नॉट से नो.
2: असं म्हणाली ती?
1: हो. तिची चिठ्ठी घेऊन मी आलो इथे आणि अकल्पितपणे इथं हेमाची गाठ पडली. चिठ्ठी मग मी बाहेर काढलीच नाही. म्हटलं मैत्रिणीच्या नवऱ्याचं काम पुरुष नक्की करील, पण पत्नीच्या मित्राचं काम आत्मीयतेनं करील का? करणार नाही असं मला वाटतं, पण ते मला कन्फर्म करायचं होतं. नवऱ्याच्या मैत्रिणी पत्नीनं निरोगी मनानं स्वीकारायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारा पुरुष स्वतःच्या पत्नीचे मित्र मात्र स्वीकारू शकत नाही. उलट कळत नकळत तो त्याचा तिरस्कार करतो. दॅट्स नो गुड मिस्टर नाडकर्णी, बी स्पोर्ट. ओके हेमा, फॉरगेट अबाउट इट. माझ्यामुळे तुमच्या संसारात हे वादळ निर्माण झालं. आय एम सॉरी अबाउट इट. माझ्याकडून शक्य तितकं शमवण्याचा प्रयत्न केला मी. आता दोघंही आपण हे सारं विसरून जाऊया आणि मलासुद्धा. निघतो मी.
2: एक मिनिट. तुमचं बोलणं मी शांतपणे ऐकलं. आता मला तुम्हाला काही विचारायचं आहे.
1: विचारा ना.
0: अनिल जाऊ दे ना.
2: नो. आता मला खरंच अडू नकोस हेमा, प्लीज. माझ्या बायकोला मी जो प्रश्न विचारला होता तोच आज तुम्हाला विचारतोय आणि मला खरं उत्तर हवंय तुमच्याकडून.
1: मी उत्तर टाळणार नाही.
0: अनिल लीव इट.
2: थांब हेमा तू. हेमानं त्यावेळी तुम्हाला लग्नाचं विचारलं असतं तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं?
0: आपण
2: मला उत्तर त्यांच्याकडून हवंय. मध्ये बोलू नकोस तू हेमा.
1: मी निश्चित हो म्हटलं असतं.
2: आय सी. तुम्ही असं काही विचारलं नाही त्याबद्दल थँक्स, मेनी मेनी थँक्स.
1: म्हणजे
2: तुम्ही जर विचारलं असतं तर माझ्यासारख्याला इतकी चांगली बायको

0: आताच आपण कळत नकळत हे सुरेश खरे लिखित नभोनाट्य ऐकलं. सादरकर्ते होते विजय रणदिवे. यातील भूमिका आणि कलावंत हेमा ज्योती सोमण, अनिल रवी किरण झोळ आणि श्याम किरण गंगापूरकर.
1: श्रोते आपण ऐकत होतात नभोनाट्य कळत नकळत. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.